0: रेडिओ पुणे आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद।
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन. खुश रहो, खुशियां बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: मी प्रकाश फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, यातून रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM याच्यावरून रोज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। आणि कालच्याच भागात शेवटी मी सांगितलं, आपल्याला नरेंद्राबरोबर स्वामीजींबरोबर आनंद यात्रेत सहभागी व्हायचंय, पण जसं आपण पाहू तसं आपल्याला दिसतं। आपल्या मनात स्वच्छ असेल तर सगळं स्वच्छ दिसेल, आपलं मन थोडं मलिन असेल तर सगळीकडे आपल्याला दोष दिसतील। ही नरेंद्रच्या दृष्टीने खरोखर आनंद यात्रा आहे, अनुभवाची यात्रा आहे, आणि अनुभवातनं बरंच काही शिकायला मिळतं। आणि नरेंद्रचा तर ठाम विश्वास होता, पटलं मग स्वीकारलं, याच्यातूनच आपण आज ही यात्रा पुढे कशी जाते ते पाहणार आहोत। रेडिओ पुणेरी आवाज वर मनापासून प्रेम करणारे रसिकांनो, पुन्हा एकदा तुम्हाला अभिवादन करून मी हा आनंद यात्रेचा प्रवास पुढे सुरू करतो। मी आधीच सांगितलं की हा योद्ध संन्यासी आहे। संन्यासी म्हटलं की आपल्याला वाटतं सगळं विरक्त, कशाचा पाश नाही, कशाचा मोह नाही, कशाचं बंधन नाही, कशाची आसक्ती नाही, निर्विकार, चंदन आणि विस्तव दोन्ही समान असा असणारा। पण हा संन्यासी जरी असला तरी योद्धा आहे। राजस्थान, अलवार, अहमदाबाद, भूज, जुनागड, सोरठी, सोमनाथ अशी भ्रमंती पायी चालणं फिरणं चालू आहे। याचा प्रवास आजच्यासारखा सुखकर नव्हता। आज कुठलाही नेता किंवा कुठलाही धनिक काही क्षणात, काही अर्ध्या तासाच्या अवधीत देशाच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो। आता तर मित्रांनो, विज्ञान एवढं प्रगत होणार आहे की काही वर्षांनी तो प्रकल्प जर प्रत्यक्षात आला तर पुण्याहून 15 ते 20 मिनिटात कॅप्सूलमधून माणूस पुण्याहून मुंबई गाठणार आहे। परंतु हा 125 वर्षापूर्वीचा प्रवास आहे। दळणवळणाच्या मार्गांची सुविधा कमतरता आहे, रस्ते धड नाही, या भ्रमंतीत विविध अडचणी आलेल्या आहेत, विविध आपत्ती आलेल्या आहेत, विविध संकट आली आहेत। पण त्या अडचणींना, त्या संकटांना आपत्ती न मानता संधी मानली, आणि संधीचं यशात रूपांतर कसं करायचं यासाठी हा कधी डगमगला नाही ना कधी खचला। धैर्याने, निर्धाराने, एका निश्चयाने हा वाटचाल करत राहिला। या वाटचालीत त्याला राजे महाराजे भेटले, सरदार भेटले, जमीनदार भेटले, धनिकापासून गरिबापर्यंत सर्वसामान्य गरीब या सर्वांनाच आपल्या ओजस्वी विचारांनी, तेजस्वी नजरेने भुरळ घालीत, त्यांना जिंकून त्या सर्वांच्या हृदयात, मनात आपलं स्थान पक्क करत हा वाटचाल करत होता। हे कुठल्याही शस्त्राशिवाय, कुठल्याही आमिषाशिवाय, कुठल्याही लालूशिवाय आज तुम्ही विश्वास ठेवणार नाही याच्यावर. अशाच एका भ्रमंतीत मी तुम्हाला आधीच सांगितलं की बालपणापासून याने अनुभवलेलं आहे सर्व धर्म समभाव. याच्या वडिलांकडे, त्याच्या आवडत्या बाबूजीकडे विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध भाषांचे बोलणारे पक्षकार म्हणजे आशिले आपली गाराणी सांगत हे आपण मागे पाहिलेलं आहे. आणि असा सर्व धर्म समभाव असा शिकून येत नाही, तो अनुभवा लागतो. पाहू आपण एक प्रसंग. अशाच भ्रमंतीत राजस्थानातील एका छोट्याशा रेल्वे स्थानकावरचा प्रसंग. आजही तुम्ही पॅसेंजरचा प्रवास डोळ्यासमोर आणा आणि काही स्थानक, प्रत्येक स्थानकावर पॅसेंजर थांबते तर काही स्थानक इतकी छोटी असतात की रेल्वेच्या दोन्ही बाजूपैकी एका बाजूला छोटंसं खेडं दिसतं, छोटीशी वस्ती दिसते आणि आपण पुढे जातो. असाच हा एक प्रसंग आहे. एक छोटंसं रेल्वे स्थानक होतं. सर्व धर्म समभाव दर्शवणारा हा प्रसंग आहे. फलाटावर स्वामीजींचा मुक्काम. स्वामीजींच्या आगमना अगोदरच त्यांच्या यशाची कीर्ती, त्यांचं यश, त्यांचा पराक्रम, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं वागणं हे सर्व दूर अगोदर पोहोचलेलं असे. आणि परिणाम त्याचा असा असे की स्वामीजी तिथं उतरले, तिथं मधमाशाचं पोळ जसं असतं मधाभोवती गोळा होतं, तशी भराभर माणसं, मग त्याच्यात लहान आले, थोर आले, पोरं आले, सोरं आले, जक्कड म्हातारे आले, जमीनदार आले, शेतकरी आले, कामकरी आले, कष्टकरी आले. त्यावेळच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ज्यांना स्पर्श करणं पाप समजलं जायचं अशी समाजातली माणसं सुद्धा आली. आणि प्रत्येकाला एकच ओढ होती की स्वामीजींचं दर्शन घ्यायचं. नाही बोलता आलं, नाही त्यांच्या चरणाला स्पर्श करता आला तर कमीत कमी या महापराक्रमी संन्याशाचं, विद्वानाचं, महाराजांचं, महाराज म्हणजे मनाच्या हृदयावर ज्याने आपलं स्थान आरूढ केलेलं असा तो महाराज. एकच तळमळ असायची आणि आपल्याला दुरून दर्शन झालं नाही मग तो म्हणतो अजून लवकर जाऊ, अजून लवकर जाऊ. तर काही जण तर पहाटेपासून रांगेत उभे असायचे. अशी ही भेटीची वर्दळ, येणारे जाणारे रात्रीच्या अखंड 10-11 ठोक्यापर्यंत स्टेशनवरच्या ही वर्दळ चालू असे. कोणाला काही प्रश्न असत, कोणाला काही अडचणी असत, कोणाला असं वाटतंय की यांच्या दर्शनाने सुद्धा आपलं सगळं दुःख दूर होईल, जसं मला इथं

एक दोनदा विचारण्यात आलं की इथं आल्यावर तुम्हाला काय वाटतं. आता हा प्रसंग आत्ता काही क्षणापूर्वी घडलेला आहे. माझ्याबरोबर माझे एक स्नेही 3-4 वेळा आलेले आहेत, आजही आलेले आहेत, श्रीयुत राठी. मी वर येण्यापूर्वी ते मला म्हणे, सर मी 10 मिनिटं जरा ध्यान मंदिरात बसतो. आता त्या ग्रहस्थाजवळ जमीन, जुमला, इस्टेट काही कमतरता नाही, कशाचीही कमी नाही, पण त्यांना अशी अनुभूती मिळाली की 10 मिनिटं आपण इथं बसलं की आपलं मन शांत होतं. कुठल्याही अपेक्षेने ते आलेले नाहीत. अगदी ऑटोचे पैसे सुद्धा ते मला देऊ देत नव्हते. असा निराकार माणूस आणि खाली ते मनशांतीसाठी बाबांसमोर बसलेले आहेत. म्हणजे कुठलीच अपेक्षा नाही. अपेक्षा घेऊन तर सगळेच येतात, पण अपेक्षा नसताना येणारा माणूस जास्त महत्वाचा असतो आणि माझ्या दृष्टीने तो मोलाचा असतो. आणि मग निरनिराळ्या समस्या मांडल्या जात, अडचणी मांडल्या जात, स्वामीजी आपल्या मधुर वाणीने त्याच्याशी संवाद साधत आणि त्या संवादातून त्याला योग्य उत्तर उपाय सुचत असे. आणि तो पीडित, तो दुःखी, तो त्रस्त, तो गांजलेला एका अवीट समाधानाने बाहेर पडत असे. आम्ही मित्र जळगावला फिरायला जायचो, सेवानिवृत्त आलेले सगळे. आणि त्यातला माझा एक मित्र म्हणायचा, सर तुमचं असंय म्हणे, तुम्हाला काही विचारलं की तुम्ही 10 उपाय सांगतात, मग जो समोरचा आहे त्या 10 त्याला कुठला तरी एक योग्य वाटतो आणि त्याला वाटतं सरांनी काय उपाय छान सांगितला. हा माझा आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी सांगतोय. मला एवढंच म्हणायचंय, तुमची अडचण काय ही समोर मांडल्याशिवाय समोरच्याला त्याच्यात काय समजणार आहे. अशा रीतीने आणि ज्याला अनुभव चांगला आला, ज्याची समस्या सुटली, ज्याचं दुःख दूर झालं, तो एका तोंडाने 10 कानांना लागे, ते 10 कान 20 कानांकडे जात, 20 शेकडो होत. आणि हळूहळू ही कीर्ती, अहो स्वामीजींचं दर्शन घेतलं, काय अवली आहे हो, काय पंडित आहे, कुठलं मागणं नाही, कुठलं घेणं नाही, एक पैशाची सुद्धा स्पर्श करण्याची इच्छा नाही, इतका निर्विकार माणूस आम्ही पाहिला नाही. त्यामुळे आजच्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी गर्दी जास्त होत असे. परिणामी लोकांची रांग अखंडच, तिला खंडच नाही, ती वाढतच राही. झोपण्यास रात्रोचे 12 वाजत, 2-3 तासानंतर परत पहाटे तोच प्रकार, तोच प्रसंग, तीच रांग, तीच गर्दी, तीच माणसाची झुंबड, त्याच अडचणी, त्याच समस्या, पण स्वामीजींचा चेहऱ्यावर कुठेही थकवा नसे. असं अखंड 3 दिवस चालू होत. निवांतपणे भेटता यावं म्हणून मुद्दाम काही लोक रात्री 11 पुढे येत, म्हणून अजून उशीर होई. तर स्वामींना रात्रभर विश्रांती मिळाली आहे असं समजून काही जण पहाटेच आपला पहिला नंबर लावा म्हणून धडपड करत. 3 दिवसानंतर थोडी गर्दी कमी झाली, थोडासा अवसर मिळाला, गर्दी रोडावलेली दिसताच फलाटावा समोरील एक चांभार भीतभीत स्वामीजीं पुढे आला आणि अत्यंत नम्रतेने तो स्वामीजीं पुढे नतमस्तक झाला, अगदी साष्टांग दंडवत घातला म्हणा ना, व फार मोठे धाडस करून, हिम्मत करून तो स्वामीजींना विचारता झाला, स्वामीजी मी याच फलाटा समोरील झाडाखाली चपला जोडे दुरुस्तीचं काम करतो, मी गेले 3 दिवस झाले पहाटेपासून पाहतोय, या 3 दिवसात आपण जेमतेम पाण्याशिवाय काहीही घेतलेलं नाही, आपण सतत बोलतच आहात, तुम्हाला 1-2 तासाच्या वर झोपही मिळाली नाही, आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही नाही, ना आपण केली, ना तुम्हाला भेटायला येणाऱ्यांनी, ना तुमच्या दर्शनाने समाधान होणाऱ्यांनी. स्वामीजींना वाटलं की खरंच या सामान्य चांभाराच्या रूपात देवच आपण पुढे उभा आहे. ते त्यास श्रांतपणे म्हणाले, अगदी बरोबर बोलतोय तू, खरंच खरंच रे, मी खूप खूप थकलोय रे,
मला थोडस तरी खायला मिळेल का? त्यावर लगबगीने चांबार उत्तरला, महाराज त्यासाठी तर मी आलो, पण मी पडलो चांबार, अछूत, अस्पृश्य, माझ्या हाताची भाकरी कशी देऊ तुम्हाला देवा? ती तुम्ही तुम्हाला कशी चालल बरं ती? त्यापासनी मी तुम्हाशी कोरडा शिधाच आणून देतो. शिधा म्हणजे डाळ, तांदूळ, बेसन पीठ, मिरची. तो तुम्ही रांधून घ्या, शिजवून घ्या व खा, म्हणजे विटाळ चांडाळ काही होणार नाही. यावर स्वामीजी हळुवारपणे त्यास म्हणतात, अरे वेड्या, तसं काही नसतं, विटाळ्याचे काय घेऊन बसलायस? उलट तू रांधलेलं, तू बनवलेलंच मला खायला फार फार आवडेल रे. तेव्हा तूच ते काय खाण्यास घेऊन ये. झुणका भाकरण आण वाटल्यास नुसती. सांभाराला तर देवच बोलल्यासारखा आनंद झाला. त्याच आनंदात उड्या मारत मारत त्याने रस्त्यापलीकडचं आपलं खोपटं गाठलं. कारभारणीला पटकन झुणका भाकर करण्यास सांगितलं. तिनंही पटकन झुणका भाकरी केल्या. त्या गरमागरम भाकऱ्या, त्यावर चटकदार झुणका व पाण्याचा लोटा घेऊन त्वरेने चांबार स्वामीजी समोर दाखल. त्याने नम्रतेने वाकून तो थाळा स्वामीजी समोर ठेवला व दोन्ही हात जोडून बोलता झाला, महाराज सुरू करा, ग्वाड मानून घ्या. स्वामीजींना ते तर सर्व मिष्टान्नच वाटलं. या सामान्य चांबाराच्या पाहुणचाराने ते खूप खूप संतुष्ट झाले, समाधानी झाले. त्याचवेळी त्यांच्या मनात विचार आला, पैशाने गरीब पण मनाने प्रचंड श्रीमंत असणारी व्यक्ती अशी कितीतरी बहुसंख्य माणसं भारतातल्या झोपडी झोपडीत आहे. असं आनंदाने भोजन चालू असतानाच गावातील अतिप्रतिष्ठ कंसात अनेक प्रश्नचिन्ह धनाढ्य परंपरेचा स्वाभिमान बाळगणारे, स्वतःच्या उच्च जातीचा तोरा मिळवणारे यांचं आगमन झालं. समोरचं दृश्य पाहून ते तर दिगमूढच झाले. अरे काय चाललंय हे? स्वामीजी सामान्य चांबाराच्या हातचे खातात? हे पाहून त्या रूढीप्रियवाद्यांचे, परंपरावाद्यांचे माथच भडकलं. व त्यातील एक जण बेतालपणे बोललाच, स्वामीजी हे काय चालवले तुम्ही? केवढा अधर्म करीत आहात आपण? आपण एवढे स्वामी, ज्ञानपंडित, विद्वान आणि चांबाराच्या आजचे जेवतात? काय साधलं तपश्चर्याने तुम्ही? काय साधलं तुम्ही साधनेनी? पाप आहे पाप. त्यावर स्वामीजी अत्यंत शांततेने व ठामपणे खंबीरतेने उत्तर झाले, देते झाले, अरे मुढांनो, मूर्खांनो, तुम्ही सर्व स्वतःला उच्च जातीचे समजतात, प्रतिष्ठित म्हणून मिरवतात, तालेवारपणे वागतात, पण गेले 3 दिवस झाले मी येथे तुम्हा सर्वांनाच भेटत आहे, अखंड अखंड बोलत आहे. तुमच्या शंकांचे, अडचणींचे, समस्यांचे, प्रश्नाचे निवारण करण्यासाठी धडपडत आहे, पण तुमच्यापैकी एकाला तरी या 3 दिवसात मी काही खाल्लंय का, जेवलोय का, घासभर अन्न तरी खाल्लंय का, एवढंच काय भांडभर पाणी तरी प्यालोय का, एवढं सुद्धा समजून घ्यावेसे वाटले नाही? आणि वरून मग विचारणे तर दूरच. साधं ग्लासभर पाणी प्याले की नाही एवढी विचारण्याची तुम्हाला करावीशी वाटली नाही, पण या सामान्य बंधूत जी माणुसकी आहे तिचा थोडासाही अंश तुमच्यात नाही. आणि जर तो असता तर तुमची अशी बोलण्याची आणि वागण्याची हिम्मतच झाली नसती, याची मला खात्री आहे, हा माझा विश्वास आहे. उलट तुम्ही याला हीन, दीन, क्षुद्र, अस्पृश्य, अछूत मानतात याचीच तुम्हाला शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. असं बोलताना, असं वागताना सारेच गप्पगार. चांबार मात्र अतीव आनंदाने न बोलता सगळा आनंद
त्याच्या डोळ्यातनं आनंदाने वाहणाऱ्या अश्रुधाराच त्याची साक्ष देत होता. ही होती नरेंद्रची कृतिशील समानता. म्हणूनच तर म्हणतात, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. आज आपण एक पाहतोय की माणूस बोलतो काय, वागतो काय, काल काय म्हणला, उद्या काय म्हणला. मी पुन्हा पुन्हा सांगेल की राजकारण हा आपला विषय नाही, आपल्याला राजकारणात जायचंही नाही. पण सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे कोण काय बोलतो आणि कोण कुठल्या वेळा पलटतो हे आपण पाहिलं तर त्या पार्श्वभूमीवर 125 वर्षापूर्वीचं स्वामीजींचं वागणं खरोखर आपल्याला काही घेण्यासारखं आहे. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि त्याच्या घोषवाक्याप्रमाणे आनंदी रहा आणि आनंद लुटा. आपण हा सर्व धर्म सम भावाचा प्रसंग पाहिला. असे अनेक प्रसंग आपल्याला पुढे पाहायचे त्या फेरीत. हजरजबाबीपणा, प्रसंगावधानता, नम्रता, शालीनता, पण त्याचबरोबर जिथे अन्याय आहे, जिथे दुराचार आहे, तिथे कडाडणारी स्वामीजींची वाणी हे सुद्धा आपण अनुभवणार आहोत. पुन्हा तुम्हाला नम्रतेने अभिवादन करतो. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा. पुढच्या भागात ही परिभ्रमण यात्रा, पदयात्रा, खऱ्या अर्थाने पदयात्रा आपण अनुभवणार आहोत. धन्यवाद.

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आजच्या शो साठी आपण तू मी आणि पाऊस हा शब्द दिलेला होता। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आजच्या शो साठी खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत, त्यामुळे आपण या ज्या सर्व रचना आहेत त्या 2 शो मध्ये किंवा 3 शो मध्ये आपण या विषयावरच्या रचना सादर करणार आहोत। तर सिरियलने ज्या रचना अगोदर आलेल्या आहेत त्या रचना आपण आजच्या शो मध्ये घेतोय। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, मला चिंब चिंब त्यामध्ये भिजता येतं। पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, मला चिंब चिंब त्यामध्ये भिजता येतं, तो बेधुंद होऊन तुला भिजवत राहतो, तो बेधुंद होऊन तुला भिजवत राहतो, नि तुलाही थेंबांच्या नक्षीने सजता येतं, नि तुलाही थेंबांच्या नक्षीने सजता येतं। तर ही माझी एक चारोळी होती आणि जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या चारोळीकडे वळतोय। वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की तू मी आणि पाऊस, त्यात आठवणींचा सुगंध दाटला। वा, तू मी आणि पाऊस, त्यात आठवणींचा सुगंध दाटला, प्रत्येक सरी सोबत पुन्हा, प्रत्येक सरी सोबत पुन्हा, तुझा स्पर्श मनात साचला, तुझा स्पर्श मनात साचला। तर पाऊस, तू आणि मी, त्यामध्ये आठवणींचा सुगंध। तर या आठवणीच्या सुगंधाला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की इंद्रधनुचे रंग घेऊन घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, इंद्रधनुचे रंग घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, तू मी आणि हा पाऊस सुखाची सुंदर शिदोरी, तू मी आणि हा पाऊस सुखाची सुंदर शिदोरी, सुंदर शिदोरी। तर इंद्रधनुचे रंग घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, तू मी आणि पाऊस म्हणजे जणू काही सुखाची सुंदर अशी ही शिदोरी आहे। तर अप्रतिम शब्दांकन या सुद्धा चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये आरती म्हेत्रे मॅडम यांनी कर्कम येथून लिहिले। आरती म्हेत्रे मॅडम लिहित आहेत कर्कम येथून की तू मी आणि पाऊस भिजल्यानंतर पावसात, तू मी आणि पाऊस भिजल्यानंतर पावसात, मिळण्याची लागते चाहूल पाहते मलाच आरशात, मिळण्याची लागते चाहूल पाहते मलाच आरशात, मलाच आरशात। तर पाऊस ज्यामध्ये भिजल्यानंतर मिळण्याची चाहूल लागते, असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सह्याद्री कन्या या नावाने मॅडम लिहितात, शीतल शिवराज मालुसरे मॅडमनी महाड रायगड येथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय की आपण पावसात भिजताना सुटत नाही मातीची सय, आपण पावसात भिजताना सुटत नाही मातीची सय, भावनांचा वर्षाव होताना, भावनांचा वर्षाव होताना, बिघडत नाही प्रेमाची लय, बिघडत नाही प्रेमाची लय। तर भावनांचा वर्षाव आणि पावसातलं भिजणं याला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड इथून लिहिलंय। सर लिहितायत की या निसर्गाच्या सानिध्यात तू मी, या निसर्गाच्या सानिध्यात तू मी आणि सोबतीला पाऊस असावा, पावसाच्या प्रत्येक थेंबात सखे तुझाच चेहरा मला दिसावा, या निसर्गाच्या सानिध्यात तू मी आणि सोबतीला पाऊस असावा, पावसाच्या प्रत्येक थेंबात सखे तुझाच चेहरा मला दिसावा, तुझाच चेहरा मला दिसावा। वा, तर तू मी आणि पाऊस आणि त्या पावसाच्या थेंबामध्ये, प्रत्येक थेंबामध्ये तुझा चेहरा दिसावा। तर आपल्या सखी प्रती खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय. मॅडमने लिहिलंय की गच्च आभाळ भरून यावं तू मी आणि रिमझिम पाऊस. गच्च आभाळ भरून यावं तू मी आणि रिमझिम पाऊस. मनसोक्त चिंबचिंब भिजावं. पूर्ण व्हावी मनाची हौस. पूर्ण व्हावी मनाची हौस. तर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पावसामध्ये भिजणं आणि जेव्हा आभाळ भरून येतं, जेव्हा पाऊस येतो आणि त्यामध्ये दोघांचं भिजणं होतं, तो एक अतिशय आठवणीतला सुंदर असा क्षण असतो, नाही का? आणि त्या अनुषंगाने पुढच्या चारोळीमध्ये अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले. मॅडम लिहितायत, बरसत आहेत कविता या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलंय की बरसत आहेत कविता तुझ्या आठवणीत. आणि लोक म्हणताय ढगफुटी झाली. बरसत आहेत कविता तुझ्या आठवणीत आणि लोक म्हणताय ढगफुटी झाली. आभाळासोबत रित होतय माझही मन. आभाळासोबत रित होतय माझही मन. निदान त्याला तरी माझी दया आली. निदान त्याला तरी माझी दया आली. वाह, तर खूप सुंदर असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये चौ शिल्पा बळीराम चिद्रावार मॅडम यांनी बडोदा गुजरात येथून लिहिले. स्वच्छंद बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यासोबत तुझी साथ. स्वच्छंद बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यासोबत तुझी साथ. शांत होऊन जाई तुझ्या माझ्या मिलनाची आस. शांत होऊन जाई तुझ्या माझ्या मिलनाची आस. मिलनाची आस. तर अप्रतिम सुंदर भाव पावसाबद्दलचे आणि त्याच्याबद्दलचे सुद्धा या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये चौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर येथून लिहिलंय की एका छत्रीत तू आणि मी. एका छत्रीत तू आणि मी खेटून चालता हास्य फवारे. एका छत्रीत तू आणि मी खेटून चालता हास्य फवारे.

काही न सांगता खूप काही बोलून जातो, सुक्या मनावर आनंदाचे तुषार उडवतो। तू मी आणि पाऊस सोबतीला असले की, तू मी आणि पाऊस सोबतीला असले की, सुकलेला संसार ही पुन्हा एकदा भरून येतो, सुकलेला संसार ही पुन्हा एकदा भरून येतो। तर अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते की सुख्या मनावर आनंदाचे तुषार उडवणारा हा पाऊस। आणि पुढच्या चारोळीमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की आज भिजुनी घेऊया सजना या पावसाच्या सरींनी, आज भिजुनी घेऊया सजना या पावसाच्या सरींनी। शब्द नको आता कुठले, शब्द नको आता कुठले, मनास बोलू दे नजरेनी, मनास बोलू दे नजरेनी। वाह, तर शब्दाविना मनाचा संवाद त्या पावसात, त्या पावसाच्या सरींनी भिजून, खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ नंदा गायकवाड मॅडम यांनी गिरिजा या नावाने पुणे चिंचवड इथून लिहिले। मॅडम लिहित आहेत, तू मी आणि पाऊस जोडतो विरहात ही मनाच्या तारा, तू मी आणि पाऊस जोडतो विरहात ही मनाच्या तारा, तन मन भिजते ओढीने तुझ्या, जेव्हा कोसळती पाऊस धारा, जेव्हा कोसळती पाऊस धारा। आणि खरंय की विरहामध्ये सुद्धा मनाच्या तारा जोडणारा हा पाऊस मॅडमच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता। पुढच्या चारोळीमध्ये श्री प्रमोद सावरकर सरांनी प्रवासी या नावाने लिहिलंय। बोरगाव रेमंड तालुका सौसर जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश येथून, आणि सर लिहितायत की पाऊस फक्त पाणी नव्हता तुझ्या स्पर्शाचा भास होता, प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता। वाह, पाऊस फक्त पाणी नव्हता तुझ्या स्पर्शाचा भास होता, प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता। आठवणींच्या ओल्या वाटेवर काळही थपकून राहिला, आठवणींच्या ओल्या वाटेवर काळही थपकून राहिला, तू मी आणि पाऊस हाच प्रेमाचा सुवास होता, हाच प्रेमाचा सुवास होता। वाह वाह, तर प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता, आणि पाऊस फक्त पाणी नाही तर तुझ्या स्पर्शाचा भास होता। तर पाऊस म्हणजे तिच्या स्पर्शाचा भास, पाऊस म्हणजे प्रत्येक थेंबात न बोललेला श्वास, अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिले। शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून, तुझ्या बाहुपाशात असताना सख्या सारे सुख ओसंडून वाहत असते, तुझ्या बाहुपाशात असताना सख्या सारे सुख ओसंडून वाहत असते, तू मी आणि पाऊस सुद्धा आपल्या, तू मी आणि पाऊस सुद्धा आपल्या, प्रीतमय मधाळ विश्वात रममान होतो, प्रीतमय मधाळ विश्वात रममान होतो। तर तुझ्या बाहुपाशातलं ओसंडून वाहणारं सुख आणि तू मी आणि पाऊस हे प्रियतम मधाळ विश्वात रममान होतो, तर अप्रतिम भाव होते पावसाबद्दलचे। आणि यासोबतच पुढच्या चारोळीमध्ये सौ मानसी प्रमोद वाठारे मॅडम यांनी कुडाळ सातारा येथून लिहिलंय। मॅडमने लिहिलंय की पाऊस थांबेल ऋतू बदलतील काळही पुढे सरकत राहील, पाऊस थांबेल ऋतू बदलतील काळही पुढे सरकत राहील, पण तू मी आणि त्या पावसाची आठवण, पण तू मी आणि त्या पावसाची आठवण माझ्या हृदयात कायम बरसत राहील, माझ्या हृदयात कायम बरसत राहील। वाह, तर त्या पावसाची आठवण कायम हृदयात बरसत राहील, तर हृदयातला बरसणारा पाऊस मॅडमच्या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता। पुढच्या रचनेमध्ये सुरेश अनंत तारे सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। सुरेश अनंत तारे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले की पावसाच्या प्रत्येक थेंबात तुझंच प्रतिबिंब दिसत राहिलं, पावसाच्या प्रत्येक थेंबात तुझंच प्रतिबिंब दिसत राहिलं, माझं मन नकळत तुझ्या आठवणीत भिजत राहिलं। वा, माझं मन नकळत तुझ्या आठवणीत भिजत राहिलं, हातात हात नव्हता तरी सोबत असल्याचा भास होता, हातात हात नव्हता तरी सोबत असल्याचा भास होता, कारण तू मी आणि पाऊस एवढंच
आयुष्यभर पुरेसं होतं, एवढंच आयुष्यभर पुरेसं होतं.

तर खूप अप्रतिम सुंदर असे आठवणींचे भाव, पावसासोबतच्या आठवणींचे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत, चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. तू मी आणि पाऊस छत्री गेली उडून, तू मी आणि पाऊस छत्री गेली उडून, तुझे रूप सौंदर्य उजळले पावसात भिजून, तुझे रूप सौंदर्य उजळले पावसात भिजून. वा, तर खूप अप्रतिम पावसाबद्दलचे भाव आणि पावसामुळे जे तिचं सौंदर्य आहे ते पावसात भिजल्यामुळं उजळले असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. सर लिहितायत की तू मी आणि पाऊस त्यात अंगाला झोंबणारा मस्त गारवारा, तू मी आणि पाऊस त्यात अंगाला झोंबणारा मस्त गारवारा, ढगांचा गडगडाट आणि अंगावर पडणाऱ्या जोरदार गारा. वा, त्यात अंगाला झोंबणारा मस्त गारवारा, ढगांचा कडकडाट आणि अंगावर पडणाऱ्या जोरदार गारा, हातात हात घेऊन बघत उभे कोसळणाऱ्या धारा, हातात हात घेऊन बघत उभे कोसळणाऱ्या धारा, तू मी आणि पाऊस. वा, खरंच ही एक सुंदर असा रोमॅन्टिक क्षण सरांनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये मोसमी वारे या शीर्षकाखाली निसर्गकवी या नावाने श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिलंय. सर लिहितायत की कसा निर्माण झाला पाणी, पाण्यामुळे जीव जगे सारे, कसा निर्माण झाला पाणी, पाण्यामुळे जीव जगे सारे, प्राणी पक्षी जीव जगण्यास वृक्ष बोलवी मोसमी वारे, वृक्ष बोलवी मोसमी वारे. आणि आपल्याला माहित आहे की मोसमी वाऱ्यामुळे पाऊस येतो, पावसामुळे सारे जीव जगतात. खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय. सर लिहितायत तू मी आणि पाऊस ओल्या मातीचा दरवळतो गंध, तू मी आणि पाऊस ओल्या मातीचा दरवळतो गंध, तुझ्या आणि माझ्या प्रीतीचे जुळले अनोखे बंध, तुझ्या माझ्या प्रीतीचे, तुझ्या आणि माझ्या प्रीतीचे जुळले अनोखे बंध. तर ओल्या मातीचा गंध दरवळल्यानंतर तुझ्या माझ्या प्रीतीचे अनोखे असे बंध जुळलेले आहेत. हे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया. कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे इथून. सरांनी लिहिलंय की भिजले सर्वांग तुझे बघ पावसाने, चिकटली वस्त्रे अंगावरच पाण्याने, खुलून दिसे सौष्ठव तुझे ओल्याने, नहालीस आज आगळ्या सौंदर्याने, पाहतच राहिलो मी तुझला वारंवार, वाटे पिऊन घ्यावे सौंदर्य डोळाभर, ओलेतीच दिसते तू स्वरूप सुंदर, भासे मज शिल्पकाराचा आयुष्कार, शिल्पकाराचा आयुष्कार. वा, तर शिल्पकाराचा आयुष्कार जणू तो आहे त्या पावसात भिजल्यानंतर असे भाव सरांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा हा खेळ शब्दांचा या शो मध्ये. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब तक हम चाहिए चाहिए करते हैं तब तक हम औरों पे डिपेंडेंट हैं। अब हमें समझ में आ गया कि हम खुद भरपूर हैं, हमें उसका सिर्फ ध्यान रखना है। जैसे ये कप है, अब अगर मुझे लगे कि ये जो मेरा कप है ये खाली है, तो आई विल कीप टेलिंग यू कि इस कप को भरिए। तो आई एम डिपेंडेंट, जब आप भरेंगे तब, और अगर आप भर पाए, और अगर आपके पास है उसको भरने के लिए, यू नो यू हैव टू हैव दैट लव टू गिव इट टू मी, नहीं तो आई कैन कीप वेटिंग टिल द एंड ऑफ माई लाइफ फॉर पीपल टू फिल माई कप, इट विल नेवर गेट फिल्ड। एंड राजयोग से हमने ये रियलाइज किया कि मेरा जो कप है ये ऑलरेडी भरा हुआ है, मैं हूं ही प्रेम स्वरूप। अब मुझे सिर्फ ध्यान रखना है कि इसको बहुत संभाल के चलना है, कि आपका कोई शब्द, कोई और परिस्थिति मुझे उस व्यर्थ चिंतन की तरफ ना ले जाए जिससे मेरी खुशी गायब हो। हम ये वर्ड भी ये यूज करते हैं कि मेरी खुशी को वो छीन गई, मतलब वो मेरे पास ऑलरेडी थी। उतना ध्यान हमें रखना है कि इस भरे हुए कप को अंदर भरा हुआ ही रहने देना है। जब तक उसको खाली समझेंगे मांगते रहेंगे, एंड दैट जर्नी जस्ट गोज ऑन लाइक दैट।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलेलं आहे की ती मी नी पाऊस यांचे आहे एक गुज, ती मी आणि पाऊस यांचे आहे एक गुज, आमचा वाद मिटेपर्यंत तो सोबत करतो रोज, आमचा वाद मिटेपर्यंत तो सोबत करतो रोज। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि मी माझ्या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे विक्रम राजवर्धन सरांनी गगन बावडा कोल्हापूर येथून। सर लिहित आहेत की तू असताना नको यावा पाऊस, तूच असावीस चिंब होण्यासाठी। तू असताना नको यावा पाऊस, तूच असावीस चिंब होण्यासाठी। तू नसताना खूप बरसावा पाऊस, तू नसताना खूप बरसावा पाऊस, आतला पाऊस लपवण्यासाठी, आतला पाऊस लपवण्यासाठी। वा, तर तू नसताना पाऊस बरसला पाहिजे, कारण आतला पाऊस त्यामुळं लपवता येईल। खूप अप्रतिम धैर्य असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय, आणि सर लिहित आहेत तू मी आणि पाऊस कधी काळवेळ मानत नसतो, तू मी आणि पाऊस कधी काळवेळ मानत नसतो, प्रेमाच्या रिमझिम सरीत अंतकरणी भिजत राहतो, अंतकरणी भिजत राहतो। वा, तर प्रेमाच्या रिमझिम सरींमध्ये अंतकरणामधला पाऊस सरांनी शब्दबद्ध केलेला होता। सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये नवसाहित्यिक या नावाने सर लिहितात श्री श्रीकांत मशीरभाते सरांनी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय। सर लिहित आहेत की तू मी आणि पाऊस तिघे जमलो एकांती, तू मी आणि पाऊस तिघे जमलो एकांती, एकमेका मिठीत घेऊ सभोवती सृष्टी कांती, सभोवती सृष्टी कांती। वा, तर जेव्हा आपण तिघ असू तेव्हा एकमेकांना मिठीत घेऊया, तर खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो। यासोबतच पुढच्या चारोळीकडे वळूया, आणि ज्यामध्ये सौ योगिता राजेश मापारी मॅडम लिहित आहेत तामजाई नगर सातारा येथून। मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस एक संस्मरणीय आठवण, सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक साठवण, तू मी आणि पाऊस एक संस्मरणीय आठवण, सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक साठवण, आल्हाददायक साठवण। अगदी मोजक्या शब्दामध्ये तू मी आणि पाऊस या तीन शब्दांना, या तीन प्रसंगांना आणि या तीन शब्दांमधल्या भावभावनांना अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं की सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक अशी साठवण आहे। आणि पुढच्या चारोळीमध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की उभा होतो पावसात तेव्हा तू मला दिसली, उभा होतो पावसात तेव्हा तू मला दिसली, थोडी लाजरी हसरी मला अप्सरा भासली, थोडी लाजरी हसरी मला अप्सरा भासली। वा, तर मी पावसात उभा होतो तेव्हा नेमकी तू मला दिसलीस, आणि तू लाजरी होती, तू हसरी होती, आणि जणू अप्सराच भासली। खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय, आजही आठवतो क्षणतो मला प्रेमाचा, आजही आठवतो क्षणतो मला प्रेमाचा, हाती हात घेऊन तू मी आणि ऋतू होता पावसाचा, हाती हात घेऊन तू मी आणि ऋतू होता पावसाचा। वाह, तर तो प्रेमाचा क्षण ज्यामध्ये हाती हात होता आणि पावसाचा ऋतू होता, सोबत तू आणि मी होतो, सुंदर असं शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये। जगन्नाथ रंगनाथ जाधव सर लिहित आहेत येसगाव तालुका कुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। तू मी आणि पाऊस शब्द सारे भिजले, नजरेतल्या प्रेमाचे गुपित अलगद उरलेले। तू मी आणि पाऊस शब्द सारे भिजले, नजरेतल्या प्रेमाचे गुपित अलगद उरलेले, हातात तुझा हात थेंबांचे झाले गाणे। क्या बात है, हातात तुझा हात थेंबांचे झाले गाणे, ओल्या त्या वाटेवर फुलले प्रेम दिवाणे, ओल्या त्या वाटेवर फुलले प्रेम दिवाणे। अप्रतिम सुंदर शब्दांकन पावसाबद्दल, तू मी आणि पाऊस असल्यानंतर सारे शब्द भिजून गेले, सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्ण पात्रे मॅडम यांनी पुणे येथून लिहिले, मॅडम लिहितायत सजा या शीर्षकाखाली मॅडम लिहितायत की तू आणि मी पावसासाठी आतूर, हाक ऐकली वरुण राजा, एवढा परसला धुवाधार दिली पशु पक्षी मानव सजा। तू आणि मी पावसासाठी आतूर, हाक ऐकली वरुण राजा, एवढा परसला धुवाधार दिली पशु पक्षी मानव सजा। तर पावसाला आळवणी केल्यानंतर तो आला, पण एवढा बरसला की जणू पशु पक्षी मानवाला सजाच दिली। तर सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून। मॅडमनी लिहिलंय चिंब होऊ रिमझिम पावसात या शीर्षकाखाली की चिंब होऊ रिमझिम पावसात गाऊ प्रीतीची मंजूळ गोड गाणी, चिंब होऊ रिमझिम पावसात गाऊ प्रीतीची मंजूळ गोड गाणी, काळजात उठतो मोर पिसारा, काळजात उठतो मोर पिसारा, बेधुंद नाचू जोडीने राजा राणी, बेधुंद नाचू जोडीने राजा राणी। वाह, तर पावसामध्ये चिंब होऊन जाऊया आणि प्रीतीची मंजूळ गोड गाणी गाऊया, असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले प्रीत सरी या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की तू मी आणि पाऊस एका छत्रीत दोघ आपण, तू मी आणि पाऊस एका छत्रीत दोघ आपण, धुंद बेधुंद मृदगंधातून, वा धुंद बेधुंद मृदगंधातून, अंतरी प्रीत सरींचे शिंपण, अंतरी प्रीत सरींचे शिंपण। वा तर धुंद बेधुंद मृदगंधातून अंतरामध्ये प्रीत सरींचं शिंपण झालेलं आहे, असं या अप्रतिम अशा चारोळीमध्ये लिहिलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिलंय। सर लिहितायत की गडगडले आकाश तू मी आणि पाऊस, सर प्रत्येक आठवणींना स्पर्शून गेली, गडगडले आकाश तू मी आणि पाऊस, सर प्रत्येक आठवणींना स्पर्शून गेली, हातात तुझा हात अन वेळ थांबून राहिली, हातात तुझा हात अन वेळ थांबून राहिली, प्रेमाची ऋतूच जणू अलगत फुलून आली, प्रेमाची ऋतूच जणू अलगत फुलून आली, जेव्हा तुझा हातामध्ये हात आला तेव्हा जणू काही वेळ थांबून राहिली, प्रत्येक सर ही आठवणींना स्पर्शून गेली। तर आठवणींना स्पर्शून जाणारी ती पावसाची सर सरांनी शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीमध्ये चौकविता पाचंगरे मॅडम लिहित आहेत शिरूर जिल्हा पुणे येथून। मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पावसाची रिमझिम जणू शोधत होती किनारा, तू मी आणि पावसाची रिमझिम जणू शोधत होती किनारा, सखे वाळवंटातल्या होडीला जणू ढकलत होता वारा, सखे वाळवंटातल्या होडीला जणू ढकलत होता वारा, जणू ढकलत होता वारा। वाह, तर ते दोघे पावसाची रिमझिम आणि किनाऱ्याचा शोध, त्यासोबतच असं वाटत होत की वाळवंटातल्या त्या होडीला वारा ढकलत होता, अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीकडे वळूया। सुलभा सत्तूरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून। मॅडमनी लिहिलंय तू नी मी जाऊ वारीला बोलावतो तो श्रीहरी, तू नी मी जाऊ वारीला बोलावतो तो श्रीहरी, पाऊस हा धुवाधार अविरत बरसती सरी, अविरस बरसती सरी, तर धुवाधार पावसातल्या अविरत बरसणाऱ्या सरी आणि हरी श्री हरीचं बोलवणं वारीला जाऊया, खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया. मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत, तू मी अन पाऊस समीकरण जुळलेले असते, तू मी अन पाऊस समीकरण जुळलेले असते, त्याच्या बेधुंद बरसण्याने वेडे मन एकांतात फसते, त्याच्या बेधुंद बरसण्याने वेडे मन एकमेकांत फसते. आणि खरंय की पाऊस आला की वेडे मन एकमेकांमध्ये फसून जाते, कारण त्यांच्या तिघांचं समीकरण जुळलेलं असतं. अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय. सर लिहितायत की हवे सोबतीला तू मी आणि पाऊस अंग अंग भिजून तू ओली चिंब व्हावीस, हवे सोबतीला तू मी आणि पाऊस अंग अंग भिजून तू ओली चिंब व्हावीस, असावा हात तुझा माझ्या हातात, असावा हात तुझा माझ्या हातात, आणि प्रेमगीत म्हणत मला आठवावीस, आणि प्रेमगीत म्हणत मला आठवावीस. वा, तर तुझा हात माझ्या हाती आता असावा, तू प्रेम गीत म्हणत म्हणत मलाच आठवावीस. खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. मॅडमनी लिहिलंय, तन्मय ओले चिंब आपण या ओल्या राणी, ओले चिंब आपण या ओल्या राणी, झरझर पाऊस धारा अधिक बिलकती, आणि ओठांवर आली प्रीतीची गाणी, राणी बघ हे मयूरही धुंद थिरकती, आणि ओठांवर आली प्रीतीची गाणी, राणी बघ हे मयूरही धुंद थिरकती, मयूरही धुंद थिरकती. वा, तर ओठांवर आलेली प्रीतीची गाणी आणि मयुरांचं थिरकणं मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये ज्योती राखुंडे मॅडम यांनी दक्षिण खारघर नवी मुंबई येथून लिहिले. मॅडम लिहितायत की तू आणि पाऊस तुमचा काहीच नेम नाही, तू आणि पाऊस तुमचा काही नेम नाही, कधी रिमझिम पावसाची सर तर कधी मुसळधार बरसशील, हे काहीच सांगता येत नाही, तर कधी मुसळधार बरसशील, हे काहीच सांगता येत नाही. वा, तर पाऊस आणि तो या दोघांची तुलना करताना ते दोघे कधी बरसतील हे सांगता येत नाही, अशी शब्दरचना या चारोळीमध्ये होती. पुढच्या चारोळीमध्ये सुरूच्या वनात या शीर्षकाखाली श्री गणेश गजानन केनी सरांनी मुक्काम गोरसई पोस्ट वडपे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय. सर लिहितायत की चल सखे जाऊ सुरूच्या वनात, चल सखे जाऊ सुरूच्या वनात, सुरू झालाय रिमझिम पाऊस. वा, मनसोक्त भिजून लुटू आनंद तिथे, असू फक्त तू मी आणि पाऊस, असू फक्त तू मी आणि पाऊस, तर सुरूच्या बनात जाऊया आणि त्या ठिकाणी रिमझिम पावसामध्ये भिजूया, असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौमनिषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय. सौमनिषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून, हिरव्या गार पानांवर पाऊस बरसला जणू मोत्यासारख्या टपोऱ्या थेंबांनी साज चढवला, हिरव्यागार पानांवर पाऊस बरसला जणू मोत्यासारख्या टपोऱ्या थेंबांनी साज चढविला, दाटलेल्या मेघांनी पावसाच्या रूपाने पुरवली आसमंताची हौस, दाटलेल्या मेघांनी पावसाच्या रूपाने पुरवली आसमंताची हौस, ओले त्या क्षणांचे जणू साक्षी आपण, ओले त्या क्षणांचे जणू साक्षी आपण, तू मी आणि पाऊस, तू मी आणि पाऊस. वा, तर निसर्गाचं मनोहारी रूप जे सजतं, जे निखरतं पावसाच्या येण्याने, आणि त्याला त्या ओल्या क्षणांचे आपण साक्षी आहोत, या अनुषंगानाची मॅडमची ही अप्रतिम शब्दांकन असलेली सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये कुमारी प्रियंका जगझाप मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहे की रिमझिम पडणाऱ्या या पावसात मनसोक्त दोघेही भिजूया, तू आणि मी एकत्र येऊन सखे आयुष्य आपले जगूया, रिमझिम पडणाऱ्या या पावसात मनसोक्त दोघेही भिजूया, तू आणि मी एकत्र येऊन सखे आयुष्य आपले जगूया, आयुष्य आपले जगूया। वाह, तर दोघे मिळून भिजू आणि दोघे मिळून एकत्र आपले आयुष्य जगू। या रिमझिम पावसात सुंदर असं शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। वचन शीर्षकाखाली मॅडम लिहितायत की बरसणाऱ्या पावसामध्ये धरला तू माझा हात, बरसणाऱ्या पावसामध्ये धरला तू माझा हात, दिले एक वचन मला देण्याची आयुष्यभर साथ, दिले एक वचन मला देण्याची आयुष्यभर साथ, आयुष्यभर साथ। वा, तर पावसामध्ये हात धरला आणि पावसामध्ये आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले, अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सव्वय जयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। मॅडम लिहितायत की रिमझिम बरसणाऱ्या या पावसात हात तुझा माझ्या हातात असावा, रिमझिम बरसणाऱ्या या पावसात हात तुझा माझ्या हातात असावा, तू मी आणि हा गारवा, तू मी आणि हा गारवा, क्षणतो तिथेच थिजून जावा, क्षणतो तिथेच थिजून जावा, तो क्षण जो संपोच नाही असं वाटावं, तो क्षण त्या रिमझिम बरसणाऱ्या पावसातला ज्यामध्ये तुझा हात माझ्या हातामध्ये असावा। खूप अप्रतिम प्रेमभाव, पावसातले प्रेमभाव मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांती।

0: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम पर। मैं स्मिता जयकर, खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलेले की नभात दाटून येतात मेघ, फक्त कोसळण्याचा असतो अवकाश। नभात दाटून येतात मेघ, कोसळण्याचा फक्त कोसळण्याचा असतो अवकाश। पाऊस आला की तू येशील एवढीच असते या मनाला आस। पाऊस आला की तू येशील एवढीच असते या मनाला आस, या मनाला आस। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढील रचनांकडे वळतोय। श्रोते हो, आपल्याला आजच्या शो साठी भारतीय कोल्हापूर मंच या समूहातर्फे काही रचना आलेल्या आहेत, त्यांचं सादरीकरण आपण करणार आहोत। आणि या भारतीय कोल्हापूर मंच व्हॉट्सअप ग्रुप तर्फे आलेल्या रचनांमधील पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये स्वप्न गाव या शीर्षकाखाली सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। तू मी आणि पाऊस नाते तसे रोमॅन्टिक हळवे, तू मी आणि पाऊस नाते तसे रोमॅन्टिक हळवे, एका छत्रीत दोघे आपण स्वरांमध्ये गुंतता जावे स्वप्नांच्या गावे, स्वरांमध्ये गुंतता जावे स्वप्नांच्या गावे। तर आपलं जे नातं आहे तू मी आणि पावसाचं, तर ते हळवं आणि रोमॅन्टिक असं नातं आहे। आणि स्वप्नांच्या गावामध्ये जाण्यासारखं ते वातावरण असतं, त्या अनुषंगाने भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये चिंब पाऊसधार या शीर्षकाखाली हिरकणी या नावाने ज्योती सूर्यवंशी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की तो मी आणि पाऊस रिमझिम वाहती धारा, तो मी आणि पाऊस रिमझिम वाहती धारा, चिंब पाऊसधार संतत झोंबे थंडगार वारा, चिंब पाऊसधार संतत झोंबे थंडगार वारा, थंडगार वारा। तर पावसाच्या रिमझिम धारांना आणि वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये विद्या प्रधान मॅडम लिहित आहेत ठाणे येथून। घट्ट नाते या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते। तर सुंदर असे भाव पावसाबद्दलचे, त्याच्याबद्दलचे आणि नात्यांबद्दलचे मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। पुढच्या चारोळीमध्ये जन्मभूमी या शीर्षकाखाली विजया रमेश सोनी मॅडम लिहित आहेत अमेरिका डॅलास येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस बळीराजाला करू वंदन, तो मी आणि पाऊस बळीराजाला करू वंदन, काळ्या आईच्या कुशीत जन्मभूमी मज वाटे चंदन, जन्मभूमी मज वाटे चंदन। क्या बात आहे। तर जन्मभूमी या शीर्षकाखाली अमेरिका येथून पाठवलेली विजया रमेश सोनी मॅडम यांची डॅलास अमेरिका येथून पाठवलेली ही अप्रतिम रचना होती की काळ्या आईच्या कुशीत जन्मभूमी ही चंदनासारखी मज वाटते। अप्रतिम मातृभूमीबद्दलचे भाव व्यक्त करणारी, बळीराजाबद्दलचे भाव व्यक्त करणारी ही रचना होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ रेखा पौडवाल मॅडम यांनी गोवा येथून लिहिले। मॅडम लिहिताय की तो मी आणि पाऊस एकमेकां वाचून करमेना, तो मी आणि पाऊस एकमेकां वाचून करमेना, पाऊस नाही आला तर मनाची कळी उमलेना, पाऊस नाही आला तर मनाची कळी उमलेना। तर सुंदर असे भाव पावसाबद्दलचे होते आणि पावसाशिवाय करमत नाही असे अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होते। पुढच्या एका छत्रीचा कोपरा या शीर्षकाखाली माधव लाईदवार सर लिहितायत अंबाजोगाई येथून। सरांनी लिहिलंय रिमझिम धून गातो तो जवळ भिजतो। क्या बात आहे। रिमझिम धून गातो तो जवळ भिजतो, एका छत्रीत दोघे नाते हळू फुलतो, नाते हळू फुलतो। तर सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रतिभा प्रशांत पांडे मॅडम यांनी नांदेड येथून लिहिले। मॅडम लिहितायत की तो मी आणि पाऊस शब्द सारे हरवले, डोळ्यांनीच बोलताना मनामनात साठवले, डोळ्यांनीच बोलताना मनामनात साठवले। जेव्हा ते तिघे असतात तेव्हा शब्द हरवून जातात आणि डोळे बोलतात आणि ते मनामध्ये साठवलं जातं। तर अप्रतिम भाव पावसातले मॅडमच्या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये इंदू खरात मॅडम लिहित आहेत कल्याण येथून। इंदू खरात मॅडम यांनी कल्याण येथून लिहिलंय, तो मी आणि पाऊस बहरलो थंडगार वाऱ्यात, तो मी आणि पाऊस बहरलो थंडगार वाऱ्यात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसात क्षण मोत्याचे आले जीवनात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसात क्षण मोत्याचे आले जीवनात। तर धुवाधार कोसळणाऱ्या पावसांमुळे मोत्याचे जीवनात आलेले क्षण या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेले होते स्वप्न शीर्षकाखाली। पुढच्या चारोळीमध्ये सौ शैलजा देवधर मॅडम लिहित आहेत पुणे येथून। मॅडमनी लिहिलंय की स्वप्न पूर्ण फुलण्याचे तो मी आणि पाऊस, स्वप्न पूर्ण फुलण्याचे तो मी आणि पाऊस, गुंतले हात हातात नको कधी दूर जाऊस, नको कधी दूर जाऊस। वा, तर फुलण्याचं स्वप्न आणि हातात गुंफलेले हात, तू मी आणि तो पाऊस, अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ विना मुळे मॅडम लिहित आहेत की ढग आले दाटून सोबतीला भिजली, ढग आले दाटून सोबतीला भिजली, तू मी आणि पाऊस, किती खुशी सजली, किती खुशी सजली। तर त्या पावसातला तिघे जण असल्यानंतरचा आनंद मॅडमनी या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत बुलढाणा येथून। मॅडमनी लिहिलंय, तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, ओघळून रोमा रोमी नाते थेंब पानाचे जसे, नाते थेंब पानाचे जसे। वा, तर तिघे असे जणू काही एक जीव झालेलो आहोत, रोम रोमी उघडून झालेलो आहोत की थेंब आणि पानाचं जणू काही नातं असतं। तर अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून। आणि मॅडमनी लिहिलंय, किती वेडावतो मनाला तू तो मी आणि पाऊस, किती वेडावतो मनाला तो मी आणि पाऊस, गंधाळून श्वास चिंब नको तू रे दूर जाऊस, गंधाळून श्वास चिंब नको तू रे दूर जाऊस। तर गंधाळलेला चिंब श्वास मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता। पुढच्या चारोळीमध्ये प्रदीप राजाराम सोनार सरांनी बदलापूर येथून लिहिलंय, सरलीताय पाऊस चालू होता रिमझिम, मी माझा मित्रा आणि छोटी छत्री, पाऊस चालू होता रिमझिम, मी मित्र भिजलो कारण छोटी छत्री, पाऊस चालू होता रिमझिम, मी माझा मित्रा आणि छोटी छत्री, पाऊस चालू होता रिमझिम, मी मित्र भिजलो कारण छोटी छत्री। तर पावसातलं भिजणं सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि अबोल प्रेम शीर्षकाखाली आरती मुकुंद महेकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून। आरती मुकुंद महेकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय, तो मी आणि पाऊस एकाच विचाराने भारलेले, तो मी आणि पाऊस एकाच विचाराने भारलेले, मुग्ध अबोल प्रेम भावना रोम रोमात भिनलेले, मुग्ध अबोल प्रेम भावना रोम रोमात भिनलेले, रोम रोमात भिनलेले। वा, तर मुग्ध अबोल प्रेम भावना व्यक्त करणारी आणि तो मी आणि पाऊस जे एकाच विचाराने भारलेले होतो या अनुषंगानेची मॅडमची ही सुंदर अप्रतिम चारोळी। आणि पुढच्या चारोळीमध्ये कुमारी सोनम मंगला महेश सावंत मॅडम लिहित आहेत कोंडा गोवा येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस वातावरण असते सुखाचे, तो मी आणि पाऊस वातावरण असते सुखाचे, फुलले आमच्या नात्याला अंकुर खरोखर प्रेमाचे, फुलले आमच्या नात्याला अंकुर खरोखर प्रेमाचे। तर आमच्या नात्याला फुललेले अंकुर खरोखर प्रेमाचे शब्दबद्ध मॅडमनी केलेले होते की जेव्हा तो मी आणि पाऊस असतो तेव्हा सुखाचं असं वातावरण असतं। अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये मनोहर राठोड सरांनी पुसद जिल्हा यवतमाळेतून लिहिलंय, सर लिहितायत की कोरडे मन इतरांचे भिजवण्याची हाऊस, पर सुखी सुखी मानतो ती मी आणि पाऊस, कोरडे मन इतरांचे भिजवण्याची हाऊस, पर सुखी सुख मानतो ती मी आणि पाऊस। आणि खरं आहे की इतरांचं कोरडं मन भिजवण्याची बऱ्याच जणांना हौस असते आणि इतरांच्या सुखामध्ये सुख मान बरेच जण मानतात, कारण त्यांना इतरांना चिंब करणं आवडतं, नाही का? खूप सुंदर भाव होते सरांच्या चारोळीमध्ये. पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ कलवले सरलीत आहेत लातूर येथून. सरांनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी, तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी, संत नदी खळखळ वाहती तिथंच बांधल्या रेशीम गाठी. क्या बात आहे. तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी, संत नदी खळखळ वाहती तिथेच बांधल्या रेशीम गाठी, तिथेच बांधल्या रेशीम गाठी. अप्रतिम. आणि त्या नदी काठी बांधलेल्या रेशीम गाठी, सोबतीला तो भेदुंद वरसणारा पाऊस, खूप अप्रतिम भाव सरांचे या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये मासूम या नावाने माधुरी डिंगणे मंद्रे मॅडम लिहित आहेत. मॅडमनी लिहिलंय की पाऊस पडे धुवाधार प्रेमासाठी तो व्याकुळ, पाऊस पडे धुवाधार प्रेमासाठी तो व्याकुळ, माझे मनी भीम गर्जनात, माझे मनी भीम गर्जनात, आठवांचा चाले धुमाकूळ, आठवांचा चाले धुमाकूळ. वा, तर धुवाधार बरसणारा पाऊस हा प्रेमासाठी व्याकुळ होता आणि मनामध्ये जे आहे ते भीम गर्जना करत आठवांचा धुमाकूळ चालू होता. तर एक आतली अवस्था आणि एक बाहेरची अवस्था या दोन्हींना एकत्रितपणे अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पापण्यातल्या धारा या शीर्षकाखाली सुशीला हेमचंद्र पिंपरीकर मॅडम यांनी लिहिलंय, पापण्यातल्या धारा या शीर्षकाखाली की तो मी आणि पाऊस भिजलो होतो एकत्र, तो मी आणि पाऊस भिजलो होतो एकत्र. आता भिजते एकाकी, आता भिजते एकाकी सुरू पापणी धारा सत्र, सुरू पापणी धारा सत्र. तर अतिशय गहिर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होत की एक ते भिजणं ज्यावेळी तो सोबत होता आणि एकांतातलं भिजणं ज्यामध्ये पापणी धारांचं सत्र आहे. सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये झुळूक या शीर्षकाखाली सुरेश भडके सर लिहित आहेत नाशिक येथून. सरांनी लिहिलंय की मंद झुळूक वाऱ्याची आणि सरी पावसाच्या अंगावर झेलते, मंद झुळूक वाऱ्याची आणि सरी पावसाच्या अंगावर झेलते, तो मी आणि पाऊस कसे आनंदाने झेलत डोलते, आनंदाने झेलत डोलते. तर अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यामुळे झालेला आनंद सरांनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये तिलोत्तमा साळवी मॅडम लिहित आहेत ठाणे पश्चिम येथून. मॅडमनी लिहिलंय की रिमझिम पाऊस धारा ओले चिंब आसमंत सारा, रिमझिम पाऊस धारा ओले चिंब आसमंत सारा, तो आणि मी एका छत्रीत, स्पर्श सुख ते रोमांचित, स्पर्श सुख ते रोमांचित. तर ओला चिंब झालेला तो आसमंत, रिमझिम पाऊस धारा एकच छत्री आणि तो रोमांचित स्पर्श, याला मॅडमनी अप्रतिमरित्या सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये सागर प्रमिला सुरेश ब्राह्मणे मॅडम लिहित आहेत भोपाळ येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस गप्पा मारतोय रातभर, तो सांगतो ढगांची गोष्ट मी सांगतो मनाची. क्या बात आहे, क्या बात आहे. वा, की तो मी आणि पाऊस गप्पा मारतोय रातभर, तो सांगतो ढगांची गोष्ट मी सांगतो मनाची. तर पावसाशी मारलेल्या गप्पांना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं आहे की तो ढगांची गोष्ट सांगतोय मी मनाची सांगतोय. खूप अप्रतिम भाव या सुंदर अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये प्रांजली चौधरी मॅडम लिहित आहेत गोवा येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की पहिल्या भेटीचा एक छत्री एकच होती, तू मी आणि पाऊस या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की पहिल्या भेटीचा छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा, तो पाऊस सरला पण आजही मनात रिपरिपतो. पहिल्या भेटीचा एक छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा, तो पाऊस सरला पण आजही मनात रिपरिपतो. तुझ्या स्पर्शाची सर आठवून ऊर भरून येतो, तुझ्या स्पर्शाची सर आठवून ऊर भरून येतो, ऊर भरून येतो. वाह, तर एक छत्री, पहिली भेट आणि निमित्त फक्त ओले होण्याचं. तो पाऊस सरलेला आहे पण तो मनात मात्र रिपरिपतोय. जेव्हा जेव्हा त्या स्पर्शाची सर आठवते तेव्हा अगदी ऊर भरून येतो. अशी ती पहिली भेट, असा तो पहिला पाऊस. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सुनील खंडेलवार सर लिहित आहेत पिंपरी चिंचवड पुणे येथून. आणि सरांनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस समीकरण नवीन नाही. तो मी आणि पाऊस समीकरण नवीन नाही. तिघांना एकमेकांशिवाय खरंच करमतच नाही. तिघांना एकमेकांशिवाय खरंच करमतच नाही. आणि खरंय की पाऊस सर्वांना आवडतो. पावसाशिवाय करमत नाही. आणि याच पावसाला आज आपल्या साहित्यिक मान्यवरांनी खूप अप्रतिमरित्या सुंदररित्या आपल्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. जणू काही धो धो पाऊस सर्वांच्या चारोळीमध्ये बरसलेला होता. आणि श्रोते हो, भारतीय कोल्हापूर मंच या समूहामधील काही मान्यवरांच्या आपण रचनांचा आस्वाद घेतला. आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

भाव मांडणारी सरांची ही रचना आणि पुढच्या चारोळीमध्ये सुजित सौंदत्तीकर सर लिहित आहेत इचलकरंजी येथून, आणि सरांनी लिहिलंय की अबोला धरते मी दोघांशी भेटीच विलंब विनाकारण असे, अबोला धरते मी दोघांशी भेटीच विलंब विनाकारण असे, मुक्यानेच विरघळते मिठीत तो मी आणि पाऊस, गोड हे समीकरण असे, गोड हे समीकरण असे. तर खूप सुंदर अप्रतिम अशा ज्या चारोळ्या आहेत त्या भारतीय कोल्हापूर मंचच्या सदस्यांनी पाठवलेल्या होत्या. आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय स्वप्नील कळ्या या नावाने. आणि मॅडमनी जी आपल्या शोसाठी रचना पाठवलेली होती त्यामध्ये मॅडम लिहित आहेत की सखे तुझं भिजणं पावसातलं माझ्या मनालाच भिजवून गेलं, सखे तुझं भिजणं पावसातलं माझ्या मनालाच भिजवून गेलं, तुझं थरथरून बिलग्न मला नाजूक वेलींचा भास करून गेलं, नाजूक वेलींचा भास करून गेलं. वा, सुंदर अप्रतिम भाव होते. आणि झिम्माड धारा या शीर्षकाखालील पुढच्या चारोळीमध्ये स्नेहा केसरकर मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की झिमझिम झिम्माड धारा बरसुनी जाव्या, हिरव्यागार सुगंधी शालू वसुंधरेने ल्यावा. वा, अशाच चिंब पावसात हात तू हाती धरावा, तन मन रोमांचित होत श्वास श्वासात न्हावा, श्वास श्वासात न्हावा. तर पाऊस तू आणि मी झिमझिम झिम्माड धारा बरसून जाव्या, आणि जी वसुंधरा आहे तिने हिरवागार शालू ल्यावा. सुंदर अप्रतिम शब्दरचना. आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून. मॅडमने लिहिलंय की काय ती वाऱ्याची झुळूक तनमन शहरते, दवबिंदू त्या पावसाचे मनाला उजाळा देते, काय ती वाऱ्याची झुळूक तनमन शहरते, दवबिंदू त्या पावसाचे मनाला उजाळा देते, तुझी माझी प्रीत सख्या कळी उमलवते, सप्तरंग प्रेम भावनेचे थेंब ते मला लाजवते, सप्तरंग प्रेम भावनेचे थेंब ते मला लाजवते. अप्रतिम भाव होते या अप्रतिम चारोळीमध्ये. आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीदेवी राधा बालाजी हंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई बीड येथून. मॅडमने लिहिलंय की सुखद श्रावण सरी बरसती, आठवणींचे ढग हे गरजती, सुखद श्रावण सरी बरसती, आठवणींचे ढग हे गरजती, यौवनातील तू मी आणि पाऊस, डायरीची पाने पुन्हा परतती, डायरीची पाने पुन्हा परतती, की पाऊस आला की आठवणी. खूप अप्रतिम सुंदर भाव होते. अश्विनी कोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की पावसाच्या थेंबांनी ओघळावं खरं आणि आठवणींनी खास, पावसाच्या थेंबांनी ओघळावं खरं आणि आठवणींनी खास, एकांत पाहण्या असेल मग तू मी आणि पावसाची आरास, तू मी आणि पावसाची आरास. वाह वाह, तर अप्रतिम पावसाची आरास मॅडमनी सजवलेली होती. सौ मेहता अस्मिता मॅडम कात्रज पुणे येथून लिहित आहेत की कोसळत असलेली पावसाची सर अंग अंग मोहरून जाते, अशा तुझी सोबत असताना मी माझी नवरते, कोसळत असलेली पावसाची सर अंग अंग मोहरून जाते, अशा तुझी सोबत असताना मी माझी नवरते, मी माझी नवरते. वाह, सुंदर भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये चारोळीकार या नावाने श्रावणी संदीप गुंड मॅडम यांनी धानोरी पुणे येथून लिहिलंय. मॅडमनी लिहिलंय पुन्हा एकदा या शीर्षकाखाली की चल राजा आपण पुन्हा एकदा पावसात चिंब चिंब भिजू, पुन्हा एकमेकांच्या मिठीत निजू, चल राजा आपण पुन्हा एकदा चिंब चिंब भिजू, चल राजा आपण पुन्हा एकदा पावसात चिंब चिंब भिजू, पुन्हा एकमेकांच्या मिठीत निजू, घेऊ प्रेमाच्या आणा भाका, तेव्हा कोणी नसावं आपल्या सोबत, फक्त तू मी आणि पाऊस. वा, अप्रतिम सुंदर प्रेमभाव मांडणारी ही रचना. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रांजली उमाकांत चौधरी मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की तू मी आणि पाऊस पहिल्या भेटीचा, छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा, तू मी आणि पाऊस पहिल्या भेटीचा, छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा. पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय. मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून पाऊस शीर्षकाखाली की ओले ता पाऊस रिमझिमतो सरींवर सर कोसळत येतो,
ओलिता पाऊस रिमझिमतो, सरींवर सर कोसळत येतो.

हसरा पाऊस तुझी या डोळ्यात, सांग कसा मी झेलावा मनात, सांग कसा मी झेलावा मनात, वाह वाह तर हसरा तुझ्या डोळ्यातला पाऊस मी मनात कसा झेलावा, अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये भारत कुमार महादेव कोटणाकेसर लिहित आहेत, मार्थांजून तारुका झरी जामनी जिल्हा यवतमाळ इथून. आणि सरांनी लिहिलंय की येना सखे पावसात चिंब भिजून प्रेमाचे गीत आपण गाऊया, येना सखे पावसात चिंब भिजून प्रेमाचे गीत आपण गाऊया, सप्तरंग या जीवनाचे उधळून तू आणि मी एक होऊया, तू आणि मी एक होऊया. वाह तर पावसात भिजायला ये आणि आपण जीवनाचे सप्तरंग उधळून एक होऊया, खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय, मॅडमनी लिहिलंय की हवेतला सुखद गारवा सहवास तुझा वाटतो मजावा, हवेतला सुखद गारवा सहवास तुझा वाटतो मज हवा, फक्त जोडीला थंडगार वारा आणि बरसणारा पाऊस हवा, फक्त जोडीला थंडगार वारा आणि बरसणारा पाऊस हवा, तर त्याचा सहवास आणि सोबतीला थंडगार वारा बरसणारा पाऊस, खूप अप्रतिम शब्दरचना. आणि पुढच्या चारोळीमध्ये माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. मॅडम लिहित आहेत, तू मी आणि पाऊस सहन करतो खूप खूप, तू मी आणि पाऊस सहन करतो खूप खूप, एका मर्यादेनंतर मात्र दिसते आमचे रौद्र रूप, एका मर्यादेनंतर मात्र दिसते आमचे रौद्र रूप, खूप अप्रतिम गहिरास शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये मधु मुरुमकर उर्फ साहिल सरांनी डोंबिवली ठाणे जिल्हा कल्याण तालुका इथून लिहिलंय. सर लिहित आहेत की फक्त तो एक दिवस तू मी आणि पाऊस, फक्त तो एक दिवस तू मी आणि पाऊस, फक्त त्या दिवशी एकच खबरदारी घे, आपल्या भेटीची खबर नको, आपल्या भेटीची कुणा खबर नको लागू देऊस, फक्त त्या दिवशी एकच खबरदारी घे, आपल्या भेटीची कुणा खबर नको लागू देऊस, तर एकांत हवा आणि त्यासोबत पाऊस सुद्धा हवा, खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये आरती दिनकर मॅडम लिहित आहेत म्हापसा गोवा इथून. आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा इथून लिहिलंय की तुझ्या सहवासात पावसालाही रंग चढतो, प्रत्येक सरीत प्रेमाचा सुगंध दाटतो, तुझ्या सहवासात पावसालाही रंग चढतो, प्रत्येक सरीत प्रेमाचा सुगंध दाटतो, मी नीतू हातात हात घेऊन चालत राहतो, मी नीतू हातात हात घेऊन चालत राहतो आणि काळही त्या क्षणांसाठी थांबून जातो, आणि काळही त्या क्षणांसाठी थांबून जातो. वाह खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले, पावसात जाऊ या शीर्षकाखाली की तू आणि मी सजने चक्क पावसात भिजायला जाऊ, तू आणि मी सजने चक्क पावसात भिजायला जाऊ, घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांचा मार खाऊ, घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांचा मार खाऊ, तर अतिशय मिश्किल ढंगातली ही चारोळी होती. आणि राजेशाली या नावाने मॅडम लिहितात, वैशाली राजेश वाठोरे मॅडम यांनी वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत, तू मी आणि पाऊस एकमेकांसाठी खास, तू मी आणि पाऊस एकमेकांसाठी खास, भिजून बिलकतेस जेव्हा तेव्हा क्षणभर थांबतो श्वास, भिजून बिलकतेस जेव्हा तेव्हा क्षणभर थांबतो श्वास. वाह तर अतिशय सुंदर अशा आठवणी मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून, परतीची घाई या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की बेधुंद होऊन बरसावं त्या सरींनी, चाहूल लागताच तिच्या येण्याची, बेधुंद होऊन बरसावं त्या सरींनी, चाहूल लागताच तिच्या येण्याची, मला तर वाटतं वेळेनेही थांबावं, मला तर वाटतं वेळेनेही थांबावं, पण तिलाच घाई असते परत जाण्याची, पण तिलाच घाई असते परत जाण्याची, तर ती सुंदर क्षण थबकले पाहिजेत या अनुषंगाने अप्रतिम भाव मॅडमच्या चारोळीमध्ये होते. आणि चैताली झाडे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून, मॅडमनी लिहिले की पावसाच्या प्रत्येक थेंबात फक्त तुझाच भास आहे, पावसाच्या प्रत्येक थेंबात फक्त तुझाच भास आहे, तू मी आणि पाऊस
हा क्षण खूप खास आहे, तू मी आणि पाऊस हा क्षण खूप खास आहे, खूप खास आहे। वाह, तर खूप खास क्षणाला मॅडमच्या चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून, आणि मॅडमनी लिहिलंय की वनराईचा साज लेवून जेव्हा वसुंधराही नटते, वनराईचा साज लेवून जेव्हा वसुंधराही नटते, पावसाच्या वर्षावाने तेव्हा तिचे रोम रोम शहारते, रोम रोम शहारते। वाह, तर त्या वसुंधरेचं शहारलेलं रोम रोम या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई बीड येथून, आणि मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस मनमस्त बेधुंद करी, तू मी आणि पाऊस मनमस्त बेधुंद करी, चहाचा मनमोहक सुगंध मनात स्फूर्ती भरी, मनात स्फूर्ती भरी। वाह, तर पावसाला त्या बेधुंद पावसाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। रंजना भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून, मॅडमनी लिहिलंय की पाऊस होता पहिला भिजला होता पाण्यात, पाऊस होता पहिला भिजला होता पाण्यात, तू आणि मी पाऊस सख्या नजरेने शोधित होता त्या प्रेमात, तू मी आणि पाऊस सख्या नजरेने शोधित होता त्या प्रेमात, त्या प्रेमात। वाह, अप्रतिम भाव होते पावसाबद्दलचे। आणि मी कॉफी आणि पाऊस या शीर्षकाखाली रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिलंय, मॅडमने लिहिले की मी कॉफी आणि पाऊस आता या लईमध्ये पाऊस पडू दे, आता या लईमध्ये पाऊस पडू दे, आणि माझ्या कॉफीचा कप कधीच रिकामा होऊ देऊ नये, कारण या त्रिकोणात मी सुखद सहवासपूर्ण प्रेमाच्या धुंदीत आहे, कारण या त्रिकोणात मी सुखद सहवासपूर्ण प्रेमाच्या धुंदीत आहे। तर पाऊस पाहत कॉफी पिण्याची मजा काही औरच असते, नाही का? त्यालाच मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय, मॅडम लिहित आहेत तू मी आणि पाऊस फक्त नको त्यात कोणी दुसरा, तू मी आणि पाऊस फक्त नको त्यात कोणी दुसरा, तुझ्या मिठीत भिजणे हेच आपला दिवाळी दसरा, क्या बात आहे, तुझ्या मिठीत भिजणे हेच आपला दिवाळी दसरा, आपला दिवाळी दसरा। अप्रतिम सुंदर भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये संगीता नागदिवे मॅडम लिहित आहेत सना या नावाने यवतमाळ येथून, आणि मॅडमनी लिहिलंय की पाऊस जेव्हा बेधुंद कोसळतो तेव्हा रिमझिम गाणं येतं ओठावर, पाऊस जेव्हा बेधुंद कोसळतो तेव्हा रिमझिम गाणं येतं ओठावर, पण मुक्या होतात दोघांच्याही भावना, मग डोळेच बोलतात खूप सारं, मग डोळेच बोलतात खूप सारं। आणि नाही का खराय की डोळे खूप बोलके असतात आणि जेव्हा रिमझिम पाऊस असतो। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सदानंद राजूभाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळगर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून, आणि सरांनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस भेटण्याचं एक निमित्त असायचं, तू घरातून निघायचीस घाईत, छत्री न घेताच मी हटकून विसरायचो छत्री आणि पाऊस कोसळायचा, तुझ्या माझ्या प्रीतीला तो आशीर्वादाचं सिंचन घालायचा, तुझी माझी प्रीत पाऊसच तर फुलवायचा, पाऊसच तर फुलवायचा। वाह, तर प्रीत फुलवणारा पाऊस सरांच्या चारोळीमध्ये होता। पुढच्या चारोळीकडे आपण वळूया, आणि पुढच्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेनसृजन या नावाने गोवा येथून, आणि मॅडमनी लिहिलंय की एकदा अचानक असे घडले जोरदार पावसात मी फसले, एकदा अचानक असे घडले जोरदार पावसात मी फसले, पावसाच्या धारा बरसू लागल्या तुझ्या छत्रीत अलगद शिरले, तुझ्या छत्रीत अलगद शिरले। वाह, तर पावसात फसल्यानंतरचा अनुभव मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। आणि श्रोते हो, पाहता पाहता तुमच्या सुंदर रचनांचं सादरीकरण करता करता शोची वेळ संपत आहे, त्यामुळं आजच्या शोपुरती मला म्हणजे अर्ज कैला असला रजा द्या। आणि हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणे आवाज 107.8 FM, आनंदी राहा आनंद लुटा। उर्वरित रचनांचा आपण आस्वाद पुढच्या शोमध्ये घेणार आहोत।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: कुछ दिन पहले एक भाई मिले, उन्होंने कहा सुबह क्या हुआ, कहते मैं उठा, ऐसे बेड से उठा तो टेबल थी बेड के सामने, मेरा पैर लग गया टेबल से। तो मैंने सबको जोर जोर से डांट लगानी शुरू कर दी, दिखता नहीं, अपने सब स्टाफ को बुलाया, वाइफ को बुलाया, दिखता नहीं बेड के सामने टेबल रखिए, उठा मेरा पैर लग गया, सबको डांट रहा था। तो धीरे से किसी ने आके कान में कहा, सर रात को आपने रखी थी। अब जैसे ये पता चला कि रात को आपने रखी थी, अब व्यवहार कैसा हो जाएगा? इसीलिए जीवन में जितने विघ्न हमें दिखाई दे रहे हैं, जिनके लिए हम औरों को डांट रहे हैं, औरों को जिम्मेवार ठहरा रहे हैं, औरों पर चिल्ला रहे हैं, वो जीवन में विघ्न हमारे किसने रखे थे? किसने रखे थे? वो हमने ही रखे थे। अब औरों पर डांटने की बजाय हमें क्या करना है, हमें क्या करना है कि आज उसको ध्यान से साइड पे रखना है। तो जो मेरे जीवन में हो रहा है, अगर मुझे ये क्लैरिटी है कि जैसा कर्म वैसा कॉन्सिक्वेंस, तो मुझे उंगली फिर किसी और पर नहीं, उंगली यहां और ठीक करने की उंगली भी यहां। वी आर नॉट डूइंग अ फेवर टू एनीबडी एल्स। ये हम कहते हैं ना, उसने किया इतना, मैं कैसे क्षमा करूं, उनको नहीं क्षमा कर रहे, अपने आप को क्षमा कर रहे हैं।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून अलकप्रेमी रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलककार मित्रांनो, आज 19 जुलै 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 210। गेल्या रविवारी अलककारांच्या सूचनेचा मान राखून पुणेरी आवाज 107.8 FM ने 209 प्रयोगाचं पुनर्प्रक्षेपण केलं, पुनर्प्रसारित केला आणि तो कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी ऐकलात। फक्त एका गोष्टीची खंत वाटली, कार्यक्रम पुन्हा ऐकला की नाही हे आरजे जगदीशला कळलं नाही, कारण प्रतिक्रिया आली नाही। हरकत नाही, प्रतिक्रिया कार्यक्रम ऐकल्याची पोचपावती असते असं मला वाटतं। बाकी भलं बुरं तुम्ही काहीही त्यातून मांडू शकता, सांगू शकता। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आरजे जगदीश तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, अत्यंत महत्वाची, अत्यंत काकुळतीने येऊन मी तुम्हाला गोष्ट सांगतोय। प्रयोग क्रमांक 209 मध्ये अलग झाली असेल तर प्रयोग क्रमांक 210 साठी पाठवू नका असं सांगूनही काही अलककार सूचना वाचतात की नाही अशी शंका येते आणि मग ते आपल्या अलग पाठवत राहतात। असं होऊ नये असं आरजे जगदीशला वाटतं, कारण त्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ वाया जाऊ शकतो। चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, सूचना संपली। अलककार निखिल प्रमोद कोलते कल्याण येथून अलक संकलित करतात आणि आपल्याकडे पाठवतात। आपण घेणार आहोत पहिलीच अलक, अलककार कुमारी मानसी संतोष मनाली पंडित विलेपार्ले यांची। अलककार मानसी लिहितात, श्रीमंती, आज हॉटेलमध्ये 5,000 बिल झालं, टीप म्हणून वेटरला 500 देऊन आलो, त्याने मित्राला कॉलर उडवत सांगितले। दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर कचरा उचलणाऱ्या वृद्धाला 2 रुपयांवर हुज्जत घालताना तोच पुन्हा दिसला। अलककार मानसी, म्हणजे मी असं ऐकलंय की तुम्ही मानसशास्त्राबद्दलचं किंवा मानवी मनावरचं किंवा मनाची चिंतन करणारं असं पुस्तक लिहित आहात, बरेच लेख तुमचे लिहून झालेत, नाव तुमचं मानसी आहे, त्या पद्धतीने तुम्ही लेखही तसेच लिहिले असतील आणि तुमच्या अलक वाचताना कुठेतरी मला हे सतत जाणवतं, निसर्गात घडणाऱ्या अनेक गोष्टींचं, तुमच्या आमच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना प्रसंगांचं उत्तम चिंतन मनन तुम्ही करता आणि मग अलक लिहिता। बघा ना, हॉटेलमधल्या वेटरला टीप देणं हा दिखावा आहे, कारण बरेच जण ते पाहत असतात, कदाचित त्या ठिकाणी तो जाणीवपूर्वक हॉटेलला मधल्या वेटरला बोलावून, ओय इकडे ये, इगे 500 रुपये टीप घे, असंही कदाचित सांगत असावा, म्हणजे हा दिखावूपणा आहे. पण तोच माणूस 2 रुपयांवरून वृद्ध व्यक्तीशी हुज्जत घालतोय याचा अर्थ हा 100% देखावा करणारा आहे. अशा दिखावा करणाऱ्या माणसाच्या दातृत्वावर दानतीवर जाऊ नका असा दमदार संदेश अलकर मानसी तुम्ही दिलात. खरंच पंडित आहात, शोभताय. अलकर निखिल प्रमोद कोलते कल्याणीतून लिहितात, तिच्या मिठीत विसावताच नवी ऊर्जा संचारली. जन्मोजन्मींचे मिलन घडले आणि अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरचा आलेख स्थिरावला. ओ अलकर निखिल, म्हणजे मला वाचवत नाहीये पुढचं, मला ऐकवता येत नाहीये पुढचं, की काय असू शकतं माणसाचं आयुष्य, कसं असू शकतं माणसाचं आयुष्य, कशामध्ये त्या ठिकाणी आपला जीव अडकलेला असू शकतो. खरंच भेटीची एक आस लागलेली असते आणि त्या लागलेल्या आस शमवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी ती भेट होण्यासाठी अगदी एक क्षणही पुरेसा असतो. अलकर निखिल, तुमचं अभिनंदन. अलख संकलित करून पाठवता म्हणून तुमचा कथासंग्रह येणार आहे म्हणून सुद्धा तुमचं अभिनंदन, आणि छान लिहिता म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदन. अलकर निखिल यांनी संकलित करून पुढची अलख पाठवले, अलकर सौ विनीता कदम, कांदिवली, मुंबई यांची. आयुष्यभर जातीपातीला खतपाणी घातलेल्या मालकाचा अचानक झालेला अपघातात खूप रक्तस्राव झाला होता. त्याचा दुर्मिळ रक्तगट होता. मालकाचा जीव वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे काम करत असलेल्या इसमाने रक्त दिले. शुद्धीवर आल्यावर मालकाने त्या इसमाला जवळ घेतले तेव्हा दोघांचे डोळ्यात आनंद अश्रू तरळले. ते पाहून डॉक्टर स्मित हास्य करत म्हणाले, सारे जहां से अच्छा. अलकर विनीता, हे शेवटचं नसतं लिहिलं तरी काही हरकत नव्हती, तुमची अलग तिथे संपली होती. खरं म्हणजे मालकाने त्या इसमाला जवळ घेतले. मला वाटतं केवळ डॉक्टरच नाही तर सगळेच म्हणाले असतील सारे जहां से अच्छा. पण इथे सारे जहां से अच्छा पेक्षा सुद्धा इथे मला असं वाटतं की संपूर्ण जग, विश्व हेच माझं घर आहे असं सांगणारी ही जणू काही अलक आहे, असा विचार मांडणारी अलक आहे. म्हणजे या अलकमधून आपल्याला त्या ठिकाणी एक गोष्ट कळते की रक्ताचा रंग सगळीकडेच लाल असतो आणि तो हलक्या दर्जाचं काम करणारा असला, कोणत्याही मुळात दर्जा हलका वगैरे काहीच नसतो, काम हे काम असतं असं सांगणारी तुमची अलक आहे. म्हणजे माणसातल्या मानवतेची ओळख, सार्थ ओळख पटवणारी तुमची अलक आहे. आणि त्या इसमाला ज्याचा तो द्वेष करत होता, त्या इसमाला ज्याने रक्त दिलं, त्या इसमाला मानाचा मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलककडे. अलककार निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार गोंदिये येथून लिहितात, तिने व तिच्या पतीने डॉक्टर कीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग गोरगरीब व गरजूंना व्हावा याकरिता गडचिरोली जिल्ह्यात बालमृत्यूवर संशोधन आणि समाजसेवेला सुरुवात केली. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले. अलककार किशोर कुमार, खूप छान. कारण ही अलग तुम्ही कोणावर आधारित लिहिले हे सगळ्यांना ठाऊक असेल. आत्तापर्यंत त्या कुटुंबियांनी संपूर्ण महाराष्ट्रावर त्या ठिकाणी उपकार करून ठेवलेत, कोट्यावधी उपकार करून ठेवलेत, कोट्यावधींचं जीवन उद्ध्वस्त होताना त्यांनी वाचवलंय. आणि मला वाटतं तुमच्या लेखणीला आणि त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या सामाजिक दायित्वाला मानाचा मानाचा मुजरा. म्हणजे शिक्षण हे अशा प्रकारचं उपयोजन करणारं असावं, शिक्षण हे अशा प्रकारे समाजाच्या उपयोगी येणारं असावं, तर त्या शिक्षणाला अर्थ उरतो असं आरजे जगदीशला स्पष्टपणे इथे सांगायचं आहे. वळूया पुढच्या अलककडे. विरार पूर्व येथून अलककार चेतन सुरेश सक्कपाळ लिहितात, त्याच्या मेहनतीने आणि देवाच्या कृपेने त्याला धंद्यात भरपूर फायदा झाला. आनंदी होऊन तो भक्कम पैसे घेऊन मंदिरात दान करायला निघाला होता. त्याला एका मंदिराच्या दानपेटीतून चोरी झाल्याची बातमी समजली. त्याने त्याची गाडी सरळ वृद्धाश्रमाकडे वळवली आणि आपले दान तिथे देऊन टाकले. अलकर चेतन, खूप छान. मंदिरात चोरी झाली, एका मंदिरात चोरी झाली याचा अर्थ सर्वत्र चोरी होईलच असं नाही. पण मला असं वैयक्तिक असं म्हणायचं आहे, दानपेटीतलं दान आणि त्या ठिकाणी जेवढं दान आपण दानपेटीत टाकतो परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो तीही गरज आहे, पण त्याचबरोबर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, अशा माणसांना आपलं म्हणा, अशा माणसांसाठी काहीतरी करा, ती सेवा सुद्धा परमेश्वरापर्यंत पोहोचेल. केवळ परमेश्वराची दानपेटी चोरीला गेली म्हणून त्या ठिकाणी आपण दान करायचं नाही किंवा दानपेटीत टाकायचं नाही, याला तसा काहीच अर्थ उरत नाही. कारण अनेक वृद्धाश्रमांमध्ये सुद्धा वृद्धांचा छळ केला जातो, असे रील्स येतात किंवा त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही असाही विचार मांडला जातो. आपण चांगल्या मनाने निस्वार्थी निष्पाप मनाने आपण सेवा करत राहायची, एवढंच आपल्या हातात असतं. ऐकूया पुढच्या अलग. चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून अलंकार सौ कल्पना चांद.

घटना घडली, पतंगाच्या मांजाने कावळा अडकला, घटना घडली, कथनात्मकता आली, कथन आलं आणि सगळे नुसते बघे होते, याच्यातही मानवी वृत्ती दिसून आली आणि कावळ्याचे प्राण शेवटी वाचले, फायर ब्रिगेड झाले आले, म्हणजे योग्य त्या व्यक्तीला बोलवलं तर त्याकडे पटकन काम होऊ शकतं आणि प्राण वाचू शकतात. अलकर कल्पना, खूप छान, प्राण वाचवल्याबद्दल त्या फायर ब्रिगेडवाल्यांचं अभिनंदन, त्यांना मानाचा मुजरा. आता आरजे जगदीश वळतोय बागडे कुटुंबियांच्या अलककडे, अर्थात आई आणि मुलगा यांच्या अलक. अलककर विमल बागडे नाशिक येथून लिहितात, वाऱ्याबरोबर ढग वाहू लागले, कल्पना तरंगू लागली, मेघ दूत बनले. अलककर विमल, तुमच्या अलक बद्दल कोणी काही म्हणो, मला तुमच्या अलक मध्ये भाव आवडतात, भाव पटतात. दोन ओळींमध्ये तुम्ही बरंच मांडण्याचा प्रयत्न करता, काही वेळेला तुमची अलक फसते हे तुम्हालाही मान्य असेल, पण तरीही तुम्ही सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न करता आणि मग त्यातून त्या ठिकाणी नवं काहीतरी तुम्हाला सुचतं. जसं बघा ना, कल्पना तरंगू लागली, किती छान छान गोष्टी मांडल्यात, मेघदूत बनले, आता मेघ दूत बनले आणि मेघदूत बनले. कालिदासाचं त्या ठिकाणी मेघदूत याच ऋतूमध्ये झालं असं आपण म्हणू शकतो, आषाढामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी कालिदासाची मेघदूत लिहिण्याची परंपरा याच महिन्यापासून आहे. ते मेघ आणि मेघदूत बनले म्हणजे विरहातील प्रियकरांना, प्रेयसीला एकमेकांना भेटवण्यासाठी, भिजवण्यासाठी, विरह वाहून टाकण्यासाठी सुद्धा मेघदूत बनले असतील. अलककर विमल, कमाल आहात तुम्ही, तुमच्या अलकला मानाचा मुजरा. आता पुत्र अलककार विमेश यशवंत बागडे नाशिक येथून लिहितात, अरे तुला इतक्या छान अलक कशा सुचतात? तो म्हणतो, अलककारांची नजर क्षितिजा पलीकडे असते. वा अलककार विमेश, मानलो बुवा तुम्हाला, आईच्या पावलावर पावलं टाकायला लागलेला आहात तुम्ही, आणि मला खात्री आहे एक दिवस आई आणि मुलगा दोघांचे अलकच्या पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि छानसं नाव दिलं जाईल, कदाचित वी किंवा विमेश विमल असंही नाव दिलं जाईल, किंवा बागडे बागडलेल्या अलक असंही नाव दिलं जाईल. पण खूप छान तुम्ही अलक लिहिताय आणि अलक लिहित राहा. मला वाटतं ही अलक संपूर्ण अलकच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सगळ्या अलककारांच्या वतीने लिहिली आहे, सगळ्या अलककारांचं कौतुक करण्यासाठी लिहिली आहे. ही अलक आहे की नाही हा प्रश्न मला पडला नाही. मला फक्त इथे त्या ठिकाणी म्हणायचं आहे की अलककारांचा गौरव, अलककारांचं कौतुक तुमच्या अलकमधून दिसून येतं. ऐकूया पुढची अलक. नागपूर येथून अलककार सौ वर्षा श्रीकांत गंपावार, वर्षाश्री या टोपणनावानं लिहितात, वारीत एकाला फोन आला, बायको आजारी आहे, पांडुरंग पाहून घेईल असे म्हणून तो वारीवर चालू लागला. घरी पोचल्यावर बायको बरी झाल्याने दारात आरती पकडून दिसली. त्याला एक क्षण तिचे मागे पांडुरंग उभे असल्याचा भास झाला आणि त्याने माऊली म्हणून हात जोडले. बायको म्हणाली, आता तुम्ही घरी आले आहात. वा अलककर वर्षा, जय हो. विठ्ठलाचा जय जयकार असो, विठू माऊलीचा जय जयकार असो. तो विठ्ठल कनवाळू आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, तो मायाळू आहे, तो लेकूरवाळा आहे. तो आपल्या सगळ्या भक्तांची काळजी घेतो आणि त्यानेच त्याच्या आजारी बायकोची काळजी घेतली असेल आणि नक्कीच तिला बरं केलं असेल अशी सश्रद्ध भावना असणारी तुमची अलक मला पावली, मला भावली, मला आवडली. खूप खूप छान. ऐकूया पुढची अलक. पंढरपूर येथून रत्नश्री या टोपणनावाने अलककार जयश्री शिंदे लिहितात, संपलं आता सगळं, पावसाने सर्वत्र वाहून गेल्याने तो हताश होऊन डोक्याला हात लावून खाली बसला. निराश मनाने तो उठून निघाला. तेवढ्या चिखलातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या एका छोट्याशा जीवाकडे त्याचं लक्ष गेलं. मीही पुन्हा धडपड करीन, त्याने मनाशी ठाम निश्चय केला. अलककार जयश्री टोपणनाव रत्नश्री, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा, त्या छोट्या मुलाला मानाचा मुजरा, कारण त्याने आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठ्या असणाऱ्याला, आत्महत्येकडे वळणाऱ्या पावलांना थांबवलं एवढी ताकद त्याच्यात आली आणि खरंच जगण्याची धडपड केली पाहिजे. मृत्यू तर तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच येणार आहे, तो कधी येईल याची आपल्याला कुणालाच खात्री नाही, पण जे जीवन आहे ते सुंदर बनवायच्याऐवजी त्याचा आपण नरक का बनवायचा आणि त्या 84 लक्ष योनींच्या फेऱ्यात अडकून का बसायचं? आत्महत्या म्हणजे पाप आहे आणि ते पाप केलं तर आपल्याला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा वेगळे जन्म घ्यावे लागतील आणि मोक्ष प्राप्ती होणार नाही असं त्या ठिकाणी धर्मग्रंथांनी सांगून ठेवलंय. आणि म्हणून ही अलग मला भाव

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: प्रेमी रगड़ कश होते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलग ची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज प्रयोग क्रमांक 210 19 जुलै 2026। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक छान अप्रतिम बहारदार आशय संपन्न मानाचा मुजरा करायला भाग पाडलेल्या अशा अलग तुम्ही ऐकल्या, तुम्ही अंतर्मुख झाला असाल, तुम्हाला ते सगळ्या अलग आवडले असतील अशी आरजे जगदीशला खात्री आहे। अर्थात याचं सार श्रेय माझ्या प्रिय प्रिय अलगकार मित्रांना आहे। सगळेच अलगकार मित्र एकापेक्षा एक भारी देतात, म्हणून तर अलगकार विमेश म्हणतात अलगकारांची नजर क्षितिजा पलीकडे असते। चला तर आजच्या म्हणजेच प्रयोग क्रमांक 210 मधील पुढच्या अलगकडे आरजी जगदीश वळतोय, जी आपल्याला पाठवले बऱ्याच दिवसानंतर मनोली येथून अलगकार प्रवीण बाबासाहेब शिंदे पाटील यांनी। अलगकार प्रवीण लिहितात, संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी झाली होती। त्याने चारचाकी गाडी रस्त्याच्या अलीकडेच पार्क केली आणि लगबगीने रस्ता ओलांडून गेला। रस्ता ओलांडल्यावर तो भानावर आला आणि मागे वळून बघितलं, आत्या आणि बाबा दोघं पण गाडीतून उतरून रहदारीतून एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडत होते। काळजी काळजी करणं, बहीण बाबाने एकमेकांची माया करणं, हे दृश्य पाहून त्याचे डोळे पाणावले। अलगकार प्रवीण, प्रवीण आहात तुम्ही नातेसंबंधांबद्दल चर्चा करायला, नातेसंबंधाबद्दल भाष्य करायला आणि नातेसंबंधातील ओलावा माया ममत्व दुसऱ्यांना समजावून सांगायला। खरंच आत्या आणि बाबा दोघही रहदारीतून एकमेकांची वाट काढत पुढे चालले होते आणि हात घट्ट पकडला होता, कारण रहदारी होती, गर्दी होती, चुकामुक होऊ नये आणि कोणाला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये। वा, खूपच छान, अप्रतिम। ऐकूया, बऱ्याच बऱ्याच दिवसानंतर कदाचित त्यांचं आडनाव घ्यायला मी चुकतो म्हणून असेल, आपल्याला अलग पाठवले कोल्हापूर येथून। अलगकार युवराज राजीगरे चुयेकर लिहितात, त्यांनी रोजंदारी करून आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं, पण शिक्षकांनी होमवर्क करून आणायला सांगितल्यामुळे त्यांना घरी इंग्रजी मराठीची डिक्शनरी घ्यावी लागली। अलगकार युवराज आवडले मला अलग, म्हणजे कसं झालं माहितीये का, कॅरियाला गेलो एक आणि झालं भलतंच, किंवा जिकडे आपलं चालत नाही तिकडे जाण्यात अर्थ काय असं सांगणारी काहीशी अलग आहे, म्हणजे काही हरकत नाही, इंग्रजी मराठीची डिक्शनरी आणून त्या ठिकाणी ते शिकतायत ही हरकत नाही, पण मी म्हणतो मग त्यापेक्षा मराठी माध्यमाच्या शाळेत घालून इंग्रजी चांगलं केलं तर त्या ठिकाणी तो ज्ञानाचे जास्त कण आत्मसात करू शकेल आणि ज्ञानाच्या डोहात पोहणारा तो राजहंस होऊ शकेल असं आपलं आरजी जगदीशला वाटतं। ऐकूया पुढची अलग। अलगकार श्री बाळ माने आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून लिहितात, जीवनात अनेक अडचणी आल्या, अपमान आणि विश्वासघातही अनुभवला, त्यातून सावरणं सोपं नव्हतं, पण त्याने आपला सरळ स्वभाव आणि प्रामाणिकपणा कधीच सोडला नाही। अलगकार बाळ, बाप आहात तुम्ही अलगचे असं म्हणतो मी, ते यासाठीच, अर्थात याच्यातही थोडीशी अजून कथा यायला हवी होती। त्याने कधीच आपला प्रामाणिकपणा सोडला नाही, पण आपण मात्र कधी कथत्व सोडू नये, कथनत्व सोडू नये, कधी आपण कथनात्मकता टाळू नये, हा विचार त्या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे इथे छान आहे, अनेक अडचणी आला, विश्वासघात त्याने पचवला, अपमान पचवले, त्याने सरळ स्वभाव आणि प्रामाणिकपणा कधीच सोडला नाही, हे सगळं मान्य आहे, पण याच्यात नेमकी कथा कुठे आहे असा थोडासा प्रश्न पडला, त्या कथेकडे वळा आणि सांगत चला, म्हणजे घटना त्यातून त्या ठिकाणी व्यक्त झाली पाहिजे, कथनात्मकता आली पाहिजे। तुमची अलग वेगळी आहे म्हणून त्या ठिकाणी विचार केला, मांडावी आणि सगळ्यांना त्या ठिकाणी एक प्रकारचा सादरीकरणाबरोबरच त्या ठिकाणी अलग लिहिण्याचा मंत्रही थोडासा द्यावा। ऐकूया पुढची अलग। विद्याराणी या टोपण नावाने तारगाव सातारा येथून लिहित आहेत, अलगकार स विद्या मलवडकर, तो आधुनिक श्रवणच होता,
2: खूपच काळजी घेत होता आई वडिलांची. त्याने खूप वर्ष जगावे असे त्याला वाटत होते पेन्शनसाठी. अलखार विद्या काय शालजोडीतली मारली तो शेवटच्या शब्दातून. तो आधुनिक श्रावणच. वा, मला वाटलं अरे वा काहीतरी चांगलं केलं असेल. पण इथे श्रावण म्हणजे आपण शाणा कसं म्हणतो, शाणा आहेस, शाणा आहेस, तसं त्या ठिकाणी श्रावण आहे. तो श्रावण आहे किंवा अवतार, काय अवतार करून घेतलायस आणि म्हणे स्वतःला देवाचा अवतार आहे. इथे अवतार शब्द एकच आहे. तसा तुमचा श्रावण, वा वा मला आवडली. आणि पेन्शनसाठी का होईना, तो त्यांची काळजी घेतोय हे मात्र मला भावलं. अर्थात पेन्शनसाठी त्याने काळजी घ्यावं म्हणून दुखावलं मन, थकलं, पण तरीही एक एक विचार मनात आला, चला त्यानिमित्ताने का होईना एक वृद्ध वृद्धाश्रमात जाण्यापासून वाचला. आणि तो घरातच त्या ठिकाणी राहायला लागला. वळूया पुढच्या अलगकडे. बेंगलोर कर्नाटकेतून अलगकार परवीन कौसर लिहितात. तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला. हॅलो, तुझ्याजवळ एक काम आहे, करशील का? माझ्याकडून होणे शक्य असेल तर नक्कीच करते, तिने उत्तर दिले. आमच्या एनजीओ मार्फत चालवत असलेल्या झोपडपट्टी शाळेत तू शिक्षिका म्हणून काम करशील का? तिने लगेच होकाराती मान हलवली. तिला नेहमी डस्टबिन म्हणणाऱ्या तोंडाला कुलूप लावून ती ज्ञानदानाच्या निस्वार्थी सेवेसाठी सज्ज झाली. अलगकर परवीन मानाचा मानाचा मुजरा. अलग, तुमची वेगळी आहे, छान आहे. डस्टबिन कोण म्हणत होतं हा मुद्दा बाजूला ठेवू आपण. पण तिच्या मैत्रिणीने तिची जाणीव ठेवली आणि तिच्यातलं त्या ठिकाणी शिक्षकी पेशा ओळखला, शिकवण्याचा त्या ठिकाणी गुणधर्म ओळखला. आणि त्या तिने सुद्धा ताबडतोब त्या ठिकाणी झोपडपट्टीतल्या शाळेत शिक्षिका होण्यास मान्यता दिली, होकार कळवला. म्हणून दोघींनाही मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया सांगली येथील अलगकार अरुणा गर्जे लिहितात. अनोखी स्पर्धा. एका अनोख्या स्पर्धेसाठी सर्व पशुपक्ष्यांनी उजाड मारणार जमावे असा आदेश जंगलाच्या राजाने काढला. स्पर्धा होती, प्राण्यांनी आपापल्या पंजांनी शिंगांनी खड्डे खोदायचे आणि पक्ष्यांनी चोचीतून बिया आणून त्या खड्ड्यात टाकायच्या. बक्षीस सर्वांनाच, मात्र एका वर्षानंतर. आता सर्वजण तर आले, पण पूर्वीचे उजाड मारण गौसेना, कारण तिथे फळापुलांनी बहरलेले दाट जंगल त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. अलकर अरुणा, जिंकलत तुम्ही, अप्रतिम काय संदेश दिलायत. म्हणजे मी आता एका महाविद्यालयामध्ये पर्यावरणाबद्दल बोलायला जाणार आहे तेव्हा तुमची ही अलग मी आवर्जून सांगेन आणि पर्यावरणाच्या वारीला तुमचा हातभार लागेल असं मला खात्रीने म्हणता येत आहे. अप्रतिम अलग आहे, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. खरंच मी नेहमी म्हणतो, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, जे पशुपक्ष्यांना कळावं ते आपल्याला कळू नये, जे पशुपक्ष्यांच्या लक्षात यावं ते माणसांच्या लक्षात येऊ नये. म्हणजे महत्व निसर्गाचं, पर्यावरणाचं सांगण्यासाठी आता आपल्याला अशा प्रकारच्या क्लुप्त्या योजाव्या लागतील आणि तरच त्या ठिकाणी माणसाला, स्वार्थी माणसाला, आंधळ्या झालेल्या माणसाला नक्कीच पशुपक्ष्यांना जसं महत्व कळलं तसं झाडाझुडपांचं महत्व लक्षात येईल. खूप छान, पुन्हा एकदा तुम्हाला मानाचा मुजरा. ऐकूया कोल्हापूर येथील अलगकार सौ रोहिणी अमर पराडकर लिहितात. तिचे पावसाचे थेंब हातावर अलगद झेलणे चालू असतानाच ती भूतकाळात हरवून गेली. त्याचे रोज रात्री कामावरून दारू पिऊन घरात भांडण करणे, सकाळी माफी मागून न पिण्याचे वचन देत प्रेमाने निरोप घेणे, पण रोजचा तोच तोपडा याला कंटाळून शेवटी त्याच्या मालकाला त्याचा पगार स्वतःच्या खात्यात जमा करण्यास सांगितले तेव्हापासून तिच्या नयनातील अश्रू स्थिरावले. अलका रोहिणी, पण त्याने मान्यता दिली का? त्याने त्या ठिकाणी बालकाने पगार जमा केला, पण पगार जमा केल्यानंतर पैसे तुझ्या अकाउंटमध्ये आलेत, काम मात्र मी करायचं, म्हणून मारझोड तर केली नसेल ना? अर्थात केली नसेल म्हणून अश्रू स्थिरावले. पण जर असं उदाहरण असेल तर ते मी म्हणतो सर्वच स्त्रियांच्या, म्हणजे ज्या ज्या स्त्रियांच्या पदरी असा बेवडा दौरा आलेला आहे त्यांच्या बाबतीमध्ये हे उदाहरण सत्यात उतरो. आणि अलगकार रोहिणी ते उदाहरण सत्यात उतरलं तर मला वाटतं तुमच्या अलकने एक सामाजिक कार्य केलं, समाज कार्य केलं असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. ऐकूया पुढची अलक. एस के या टोपण नावाने ठाणे वेस्ट येथून अलगकार संगीता दिगंबर कासले लिहितात, वडिलांची जुनी चप्पल मुलाला लहान वाटायची, मोठा झाल्यावर ती त्याने घातली, चालताना प्रत्येक पाऊल जड वाटलं, तेव्हा त्याला समजलं चप्पल नाही जबाबदाऱ्या मोठ्या झाल्या होत्या. अलक का संगीता, वा संगीत आहे तुमच्या अलकमध्ये, जबाबदारीचं संगीत, कर्तव्याचं संगीत. आपण मिश्किलपणे एखादी गोष्ट लक्षात घेतो, आपण असं म्हणतो बापाची चप्पल मुलाच्या पायात आली की बापाने मित्र व्हावं. इथे तुम्ही एक नवीन संदेश दिलात, बापाच्या चपलेत एकदा तरी पाय घालून बघावं ती जबाबदारीने किती जड झालेली आहे आणि पायात किती घोळे आलेत चालून चालून, संकट झेलून झेलून, ते लक्षात येईल. वा अलंकार संगीता, संगीतमय अशा हार्दिक शुभेच्छा आणि मानाचा मानाचा मुजरा. खूपच छान. ऐकूया पुढची अलक. अलंकार हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगमत्या आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे येथून लिहितात, ते 1960 उपमहाराष्ट्र केसरी राष्ट्रीय पदक विजेते, इतर जवळपास 2000 जास्त पुरस्कार, आज वय वर्ष 92, सरकारी मानधन महिना 5000 वाट पाहावी लागते. अलंकार अमरदीप, तुमच्याशी चर्चा केली आणि ही अलग तुम्ही विकास रक्ते या अत्यंत धुरंधर अभिनेत्याला वाहिली आहात, त्यांच्या अवस्थेवर सध्याच्या परिस्थितीवर तुम्ही भाष्य केलं आहात हे लक्षात आलं आणि मला वाटलंच की तुम्ही अलग पाठवले म्हणजे तुम्ही कोणत्या तरी एखाद्या गोष्टीचं वाचन केलं असणार, त्याच्यावरून तुम्हाला ती सुचली असणार आणि मग तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न अलगमधून केला असेल, न्याय मागण्याचा प्रयत्न अलगमधून केला असेल असं मला खात्रीने वाटतं. तुमच्या या आगळ्या वेगळ्या वृत्ती प्रवृत्तीला आरजी जगदीश देतोय मानाचा मानाचा मुजरा. अलंकार सौ दीपाली दिलीप पिंपळे तालुका जिल्हा पालघर येथून लिहितात, आईची माया वांज बाई म्हणून हिणवत होता, एवढ्या मोठ्या घरात रात्रंदिवस तिच्या डोळ्याचे पाणी ठरत नव्हते. एके दिवशी त्याच घरात तिनं अनाथाश्रम सुरू केला, अनाथ चिमुकल्यांवर तिनं आईच्या मायेनं पांघरून घातलं. वा वा वा अलंकार दीपाली, फार छान. अर्थात अशाच आशयाची काहीसे शब्दही असेच असलेली अलग काही दिवसांपूर्वी मी वाचली होती, पण काही हरकत नाही, अशा अलग वेगवेगळ्या माध्यमातून येऊ शकतात, वेगवेगळ्या व्यक्तींकडून येऊ शकतात, विषय तोच असला तरी त्या ठिकाणी मांडण्याची पद्धत वेगळी असू शकते. इथे आईची माया शीर्षक शोभतंय, वांजबाई म्हणून जग हिणवतं आणि घरात परिस्थिती काय आहे, घरात तिच्या डोळ्याचं पाणी ठरत नाहीये तरी कोणी तिच्या डोळ्याला त्या ठिकाणी पुसत नाहीये, हाही विचार तुमच्या अलकमधून दिसतो, याचा अर्थ तिला खस्ता खायला लागतायत हे तुम्ही स्पष्ट केलंय. ऐकूया पुढची अलक. अलंकार उपेंद्र रोहणकर सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून लिहितात, शिक्षण पूर्ण झालं, लग्न करायला हरकत नाही, इंटर्नशिप राहिली ना बा, संसार करायचा म्हणजे समजदार होणं महत्वाचं आहे. अलंकार उपेंद्र, इंटर्नशिप नेमकी कोणती, शिक्षण पूर्ण झालं आता घरात संसाराची इंटर्नशिप, म्हणजे त्या ठिकाणी चूल मूल कसं सांभाळायचं याची दीक्षा आता आई देईल, कसं राहायचं कसं वागायचं याची दीक्षा आजी आजोबा, आणि त्या ठिकाणी संसारामध्ये काटकसर कशी करावी किंवा उत्पन्न कसं मिळवावं याचा विचार बाबा सांगतील याची इंटर्नशिप, की त्या ठिकाणी आता लग्न करायला हरकत नाही असं म्हटल्यानंतर इंटर्नशिप राहिली आहे ना आबा असं म्हणून थोडा वेळ का होईना आजचं एक लग्नाचं विवाहाचं पर्व थोडस पुढे ढकलण्याचा तिचा प्रयत्न तर नाही ना असं आरजी जगदीशला वाटतं. म्हणून आरजी जगदीश नेहमी असं म्हणतो, अलंकार मित्र अलग उत्तम रीतीने मांडतात, उत्तम रीतीने सांगतात आणि मग अलगचा कार्यक्रम झाला की एकापेक्षा एक सुंदर प्रतिक्रियांचा डौल त्या ठिकाणी मांडला जातो, एकापेक्षा एक सुंदर प्रतिक्रियांचा मोर थुईथुई नाचायला लागतो आणि मग आरजे जगदीशच्या मनात कारंजे खुलतात, कारंजे त्या ठिकाणी उडतात आणि आरजे जगदीशही समाधानाचा सुस्कारा सोडतो. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच माझे सगळेच अलंकार मित्र धन्य आहेत, कोणी काही म्हणो, कोणाला अलग जमते जमत नाही, पण प्रत्येक जण प्रयत्न करतोय. अर्थात शिकायला हवं. नवीन गोष्ट असताना आपण अधिक अधिक मेहनत घ्यायला हवी असं प्रथम अलककार राजेंद्र वैशंपायन म्हणतात. अलक गुरु मयुरेश पंडित म्हणतात, मयुरेश देशपांडे म्हणतात. धन्यवाद. ऐकत राहा, कुठेही जाऊ नका. मी असा गेलो आणि असा आलो. आज आणखीन 15 मिनिटाचा कार्यक्रम होणार आहे, हे विसरू नका. आनंदी राहा, आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: लोकप्रिय रसिक श्रोते हो तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलकप्रेमी रसिक श्रोते हो आज 19 जुलै 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 210 अलकप्रेमी रसिक श्रोते हो आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक छान सुंदर आशय संपन्न अशा अलक ऐकल्यात अलक मधला आशय तुम्हाला आवडला असेल अलक मधून तुम्ही अर्थातच मौल्यवान असा विचार घेतला असेल याची खात्री आर जगदीशला आहे आणि म्हणूनच 200 प्रयोग होऊन सुद्धा आजता गयत आपला कार्यक्रम चालू आहे कारण अलककारांच्या अलक जबरदस्त असतात आणि त्या तुम्हाला शिकवण्याचं कामही करतात तुमचं मनोरंजनही करतात आता अधिक वेळ न घालवता आरजे जगदीश या भागातील म्हणजेच 19 जुलै 2026 अलग झलक कार्यक्रमातील तिसऱ्या भागाकडे वळतोय आणि पुढची अलग आपल्याला पाठवले अलककार मोहन दुसाने पुणे येथून अलककार मोहन लिहितात पालखी पालखी येण्याची गडबड होती एक वारकरी अनवाणी चालत होता चालता चालता तो बाजूला बसला त्याच्या पायातून रक्त येत होते तो जवळ गेला त्याने पायाला औषध लावून बँडेज केलं आणि त्याने तेथेच बसायला सांगून तो गेला येताना वारकरी बाबांसाठी नवीन चप्पल आणून त्यांच्या पायात घातली अलककार मोहन तुम्ही पुढे लिहिलंय वाकून नमस्कार केला इथपर्यंत ठीक आहे पुढे मात्र डोक्यावर फक्त 2-4 अश्रूंची फुले पडली हात तसा डोक्यावर होता मला वाटतं वारकरी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा व्यक्त करत नाही आणि वारकरी नक्कीच विठ्ठलाचा भक्त असल्यामुळे तो विठ्ठलासारखाच लेकरूवाळा कनवाळू कृपाळू दयाळू आणि अर्थात सगळं सहन करणारा असतो आणि आपल्या भक्ताला भरभरून आशीर्वाद देतो आणि त्यात ज्याने चप्पल आणून दिली त्याला आपण मानाचा मुद्रा दिलाच पाहिजे कारण त्याने वारकऱ्यांचं दुःख ओळखलं गरिबी असूनही वारकरी दरवर्षी पायी चालत चालत वारीला जातात मला वाटतं यातच खऱ्या अर्थाने या पंढरपूरच्या विठुरायाचं भक्तांना त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे असं आपण म्हणू शकतो ऐकूया अमरावती येथील अलंकार ऍडव्होकेट सुलभा गोगरकर लिहितात बैठकीत सगळेच लोक बसले होते गप्पा गोष्टी करत होते मागच्या अंगणात ती भांडी घासत होती ती भांडे टाकून तशीच आली काय ग काय झालं बाळ रडतोय ती म्हणाली आम्हाला तर आवाजही आला नाही त्यासाठी आई व्हावी लागते कुणीतरी म्हणाल अलंकार सुलभा आई व्हावं लागतं आईला त्या ठिकाणी एवढ्या कोलाहलात सुद्धा तो आवाज गेला कारण आईला पान्ना फुटतो असं म्हणतात तो पान्ना त्या ठिकाणी बाळाच्या वेदनेचा व्यथेचा आणि त्या ठिकाणी त्याला लागलं खुपलं त्याचा असेल ती जाणीव आईला होते अर्थात इथे मात्र त्यासाठी आई व्हावं लागतं असं म्हणणं किंवा असं बोलणं मला थोडस खटकलं कारण इतक्या चांगल्या अलकला असं टोंबण्याचं गालबोट लागू नये आम्हाला तर आवाजही आला नाही ती मात्र धावत बाळाकडे गेली अशी अलक पूर्ण करता आली असती कि ते खोचक पद्धतीने एखादी गोष्ट मांडणं इतक्या सुंदर विचाराला मला वाटतं मारक ठरतं बाधक ठरतं काही हरकत नाही ज्याचा त्याचा विचार जसा तसा असू शकतो पुढच्या अलककडे वळूया अलककार सौ अनला बापट अहमदाबाद गुजरात येथून लिहितात पंढरीचा ध्यास मनी होता पण तो जाणार नव्हता घरी माऊली आजारी होती एकादशीच्या दिवशी तो आईला स्पंज बात देत असताना त्याला तिच्या चेहऱ्यावर विठू माऊलीचा हसरा चेहरा दिसला मी येऊ शकलो नाही म्हणून तूच आलास माऊली म्हणत त्याने आईला नमस्कार केला वा अलंकार अनला म्हणजे इथे जनीच्या जात्याला त्या खुंट्याला हात लावायसाठी केर भरण्यासाठी साक्षात परब्रह्माला किंवा गोरा कुंभाराचं ते मूल मातीतून बाहेर काढण्यासाठी साक्षात परमेश्वराला किंवा कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणत तो सावता माळ्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी वावरतोय असा भास तुम्ही तुमच्या अलकमधून व्यक्त केलात तुमच्या या सश्रद्ध अलकला मानाचा मानाचा मुजरा. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, पुढच्या अलककडे वळूया. अलककार शोभा रामदुर्ग कलबुर्गी कर्नाटक येथून लिहितात, ट्रेन मध्ये 3 घंट्यांचा प्रवास, अहम की सुरक्षा. डब्यातील एक दोघांना सोडलं तर कुणीही कुणाशी बोलताना दिसलं नाही. स्माईलला उत्तरादाखल स्माईल नाही. सुरक्षित राहावं म्हणून की अहम आड येतोय म्हणून काही कळेन असं झालं. अलककार शोभा शेवटची ओळ फार महत्वाची आहे. सुरक्षित राहावं म्हणून की अहम आड येतोय म्हणून काहीच कळेन असं झालं. इथे कुठे पॉज घ्यायचा हे फार महत्वाचं आहे. सुरक्षित राहावं म्हणून की अहम आड येतोय म्हणून काही कळेन असं झालं. म्हणजे इथे 2 गोष्टी आहेत. अहम आड येतोय म्हणून काही कळेन असं झालं. सुरक्षित राहू म्हणून त्या ठिकाणी तो गप्प बसलाय, स्माईल देत नाही. तुम्ही पॉज कुठे घेतात त्यावरून तुमच्या अलकमधला अर्थ निघतो. मला वाटतं अहम आडवा येतोय. सुरक्षा तर सगळ्यांची रेल्वेने दिलेलीच आहे. अहम आडवा येतोय, मी कशाला हसायचं, पण मला काय म्हणायचं आहे. स्माईल त्याने आधी दिलंय, आता तुला स्माईल द्यायला काहीच हरकत नाही. त्यात तुझा काहीच अपमान होण्याची गोष्टच नाहीये. पण तरीही काही माणसं अशी असतात, आपण फार त्यांचा विचार न केलेला. बरा हुमगाव सातारा येथून अलककार रघुनाथ आनंदराव भिसे लिहितात, दोघांचे थाटावाटात लग्न झाले, पण वर्षामधून वर्ष जाताच लोकांचे व घरच्यांचे टोमणे तिखट बोलणे कानावर पडू लागले. तसे दोघेही आत्मविश्वास गमावून उदासीन राहू लागले. औषधोपचार व अंगारे दुपारे करूनही काही फरक पडला नाही. शेवटी विठू माऊलीला शरण येऊन पायी पायी विठू माऊलीची वारी करीन म्हणताच त्यांना वर्षभरात चमत्कार दिसून आला आणि एक गोंडस बाळ जन्माला आले. साऱ्यांची तोंडे बंद झाली. अलककार रघुनाथ, जरी तुमची अलक चमत्काराकडे झुकली असली तरी मला याच्यात श्रद्धा दिसते. श्रद्धेने त्या ठिकाणी ते बाळ जन्माला आलंय ते विठुरायाच्या चमत्कारामुळे नाही. म्हणजे कूस उजवणारच होती. वेळ यायला लागते, काळ यावा लागतो, योग यावा लागतो, नशिबात असावं लागतं. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच कुणाला काही मिळत नाही. आणि त्यात विठ्ठलाच्या भक्तीचा महिमा तुमच्या अलकमधून अगदी अगाध पद्धतीने सांगितलाय. खूपच छान. वळूया पुढच्या अलककडे. आता अर्थातच आजी जगदीश वळतोय वनगे कुटुंबियांच्या म्हणजे कौटुंबिक सोहळ्याकडे. अलककार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या काठावर तो उभा होता. यंदा पहिल्यांदाच पंढरीची वारी चुकणार म्हणून त्याचा ऊर भरून आला. इतक्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्याच्या समोरून त्याला दर्शन देऊन क्षणार्धात लुप्त झाली. लुप्तपेक्षा अंतर्धान पावली असं म्हटलं असतं तर जास्त श्रद्धेला श्रद्धेचं मूल्य वाढलं असतं. श्रद्धा अनमोल झाली असती. काही हरकत नाही. लुप्त झाली याचा अर्थ आहे ती त्या पुरात वाहून गेली. म्हणजे ती कुठून तरी त्या ठिकाणी ती आली असेल. अलककार महेंद्र, मला तुमची एक गोष्ट आवडली. ताकाला जाऊन भांड लपवलेलं नाही आहेत तुम्ही. तुम्ही सरळ सांगितलंय दुथडी म्हणून वाहणाऱ्या नदीतून विठ्ठल रखमाईची मूर्ती त्याच्या समोरून त्याला दर्शन देऊन शरणात लुप्त झाली. मी ती मूर्ती कुठून तरी वाहत आले आणि ती त्याला दिसले आणि ती पुढे निघून गेली आणि दिसेनाशी झाली असंही ते म्हणता येईल. खरं म्हणजे असंच इथे म्हणता येईल. पण यातली श्रद्धा महत्वाची आहे. वारीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठल दिसतो असं म्हटलं जातं. आणि मला वाटतं मला तर वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या त्या माणसांमध्ये विठ्ठल दिसतो असं मला म्हणावं वाटतं. जसं वरती चप्पल देणारा तो होता वारकऱ्यांसाठी, त्याच्यात विठ्ठल आहे. इथे त्या ठिकाणी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतही विठ्ठल आहे. चराचर सृष्टीमध्ये आपला सखा पांडुरंग आहे. अलककार महेंद्र, खूप सुंदर अलक. अलककार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, त्या भव्य सुवर्ण पेढीला मोठे कुलूप होते, पण तिच्याच बाजूला असणारे वाचनालय मात्र बिना दरवाज्याचेच होते. वा अलककार शैलजा, खूप छान. काय कौतुक करू, तेवढं थोडंच आहे तुमचं. खरं म्हणजे दोघही भन्नाट लिहायला लागलायत. लिहा लवकरच तुम्ही आणि छापा. अलककार राजेंद्र वैशंपायन यांची मदत घ्या. अलककार मयुरेश देशपांडे यांची मदत घ्या आणि एक छानसं पुस्तक छापा. आणि ते पुस्तक कुठेतरी कुठल्या तरी विद्यापीठात अभ्यासक्रमामध्ये येऊ दे अलख हा साहित्य प्रकार जगाला कळू दे. किती छान तुम्ही अलख मांडलेत. म्हणजे बघा ना, सुवर्ण पेढीला कुलूप ठेवायला लावावं लागतं आणि वाचनालय मात्र बिन दरवाजाचं आहे. म्हणजे पुस्तक चोरून सुद्धा वाचायला नेलं जाणार नाही अशी खात्री आहे. आणि सुवर्ण पेढी मात्र लगेच रिकामी केली जाईल. म्हणजे माणसं किती उरफाट्या काळजाची आहेत. जी पुस्तकं आपल्याला ज्ञानदान करतात, जी पुस्तकं आपल्याला हुशार करतात, आपलं त्यांच्याकडे ढुंकूनही लक्ष जात नाही. खूपच छान अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच एकापेक्षा एक छान अलक प्रत्येक अलककार लिहितोय. पुढच्या अलककडे वळूया, ऐकूया पुढची अलक. अलककार आभाळ स्पर्शी टोपणाने लिहिणारे कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख नाथ सदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून लिहितात. त्याने तिला दुरूनच पाहिले, तिचे अप्रतिम चित्र कागदावर रेखाटले आणि तिला भेट द्यायला गेला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती ब्रेल लिपीतले पुस्तक वाचत होती. अलककार भूपाल भूचाल आणलात. तुमच्या अलकच्या शेवटच्या वाक्यातून भूचाल आला. म्हणजे बघा ना, तिचे अप्रतिम चित्र कागदावर त्याने रेखाटले, अर्थात तो लव्ह ॲट फर्स्ट साईट झालाय. कदाचित त्यामुळे रेखाटलं नसेल, कदाचित त्याकडे तो चित्रकार आहे आणि इतकं अप्रतिम सौंदर्य आपल्या समोर बसलंय म्हणून असेल. पण ती मात्र त्या ठिकाणी पाहू शकत नाही. त्याने रेखाटलेलं तिचं चित्र हे त्याच्या लक्षात आलं आणि तुम्ही ते अलग मधून टिपलं. खूपच छान. दोघांची नजर मात्र नितळ निर्मळ आहे. त्यासाठी तुमचं अभिनंदन. अलगकार सौ शीतलादेवी सुनील कुळकर्णी लिहितात, हीच ती मुलगी जिची तिशी ओलांडून अजून लग्न झालं नाही. ते गृहस्थ एका कार्यक्रमात लोकांना सांगत होते तेव्हा ती मुलगी म्हणाली, अहो काका, तुम्ही एक बोट माझ्याकडे दाखवत आहात, पण तेव्हा चार बोटे तुमच्याकडे वळली ते लक्षात असू द्या. वा अलकर शीतलादेवी, देर से आहे मगर दुरुस्त आहे असं आपण म्हणायला पाहिजे. बऱ्याच दिवसांनी तुम्ही अलक पाठवलीत आणि अप्रतिम अलक पाठवलीत. फारच छान. खरंच आहे, आपण दुसऱ्या नावं ठेवता ठेवता विसरतो स्वतःमधले दोष. अलककार कवी श्री वाय के शेख पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहितात, तिने आई या विषयावर खूप छान व्याख्यान दिले. तेव्हा श्रोते म्हणाले, आम्हाला तुमच्या आईला भेटायचंय. नंतर तिने बाबांना आधार देत स्टेजवर आणले. अलककर वायके, मी तुमच्या प्रेमात आहे हो, कारण तुम्ही ना नेहमीच काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न करता आणि त्यात यशस्वी होता. बाबात आई शोधण्याची तुमची अलक मानाचा मानाचा मुजरा. खूपच छान. धन्य झालो मी. आणि अशा अलक अलक या साहित्य प्रकाराला अधिक सुदृढ बनवतायत असं मला वाटतं. चला वळूया पुढच्या अलककडे. बऱ्याच महिन्यांनी परभणी येथून अलककार सचिन कमल गणपतराव मुळे लिहितात, आज तो तिला मनातलं सर्व सांगण्याचा निश्चय करून आला होता. तिने एका क्षणी त्याच्या हातात लग्नाची पत्रिका ठेवली. त्याच्या चेहऱ्यावर उदासीनतेचे भाव निर्माण झाले. ते बघून ती हसत बोलली, अरे पत्रिका उघडून तरी बघायची अगोदर. अलककार सचिन, कमल म्हणजे कमाल, कमाल कमाल केलीत तुम्ही. म्हणजे तुम्ही अलक नाही मांडलीत, या अलक मधून त्या ठिकाणी तुम्ही एक वेगळा विचार मांडलात. आपण त्या ठिकाणी शांत चित्ताने आधी वाचावं, पाहावं, ऐकावं, मगच त्या ठिकाणी प्रतिक्रिया द्यावी. आणि तुमच्या अलक मधले धक्का तंत्र मला जबरदस्त आवडलं. खूपच छान. म्हणजे बघा ना, किती पत्रिका त्याच्यात त्याचंच नाव होतं. फक्त मला एक शंका अशी आली, म्हणजे फार्सिकल नाटक आपण पाहताना, साऊथचे पिक्चर पाहताना आपण बऱ्याच वेळा काही गोष्टी बाजूला ठेवतो, म्हणजे मेंदू बाजूला ठेवतो. तसं इथे पत्रिका जर त्याचं नाव असेल तर अगोदरपासून त्यांचं ठरलं नसेल का? असो, असा प्रश्न पडला. अलककार उज्ज्वला धांडे नागपूर येथून लिहितात, काळोखासाठी छोटासा दिवा पुरेसा होता, तेवढ्यात वारा वेगाने आला. न राहून त्याने वाऱ्याला विचारले, मी तुझे काही बिघडवले नाही तरी तू मला विझवण्याचा प्रयत्न का करतोस? वारा म्हणाला, मी तुला विझवण्यासाठी नाही तर तुला संघर्षाची भाषा शिकवायला आलो आहे. वा अलककार उज्ज्वला, उज्ज्वल भवितव्य तुम्हाला. म्हणजे प्रयोग क्रमांक 210 मधील शेवटची अलक इतकी त्या ठिकाणी अप्रतिम, इतकी त्या ठिकाणी सुंदर आहे की वारा काय शिकवतोय किंवा संकट काय शिकवतात. ती संकट म्हणून आलेली नसतात, आपल्याला जबाबदारीची जाणीव करून द्यायला आलेली असतात, आपल्याला त्या ठिकाणी शिकवण द्यायला आलेली असतात. वाऱ्याच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच गोष्टी अलककार उज्ज्वला सांगितल्यात. अलककार मित्रांनो, एकापेक्षा एक छान आशयाने ओथंबलेल्या अशा अलक ऐकवताना आणि मग कार्यक्रमाचा शेवट करताना अलककार मित्रांनो, आरजे जगदीशचा आवाज हा खंतावतो. तुमची साथ सोडून पुढच्या रविवारसाठी पुन्हा भेटावं, पुन्हा यावं, पण तोपर्यंत तुम्ही नसावत हा विचार सहन होत नाही. पण तरी काळाच्या पुढे आपल्याला काहीच करता येत नाही. ऐकत राहा पुढेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की जोड़ में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: शब्द प्रेमी मित्रांनो आणि पुस्तकांना आपले मित्र मानणाऱ्या सर्व सरस्वती पुत्रांनो आणि रसिक श्रोते हो, तुम्हाला साष्टांग दंडवत नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। ऐकत आहात आपल्या सभोवतरी असलेल्या शब्दप्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम पाने चालता चालता। पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे। शब्दप्रभू मित्रांनो आणि रसिक श्रोते हो, पाने चालता चालता या कार्यक्रमाला बघता बघता 3 वर्ष झाली आणि जवळजवळ 150 पुस्तकांना आत्तापर्यंत आपण परिचय करून दिला, त्यांची ओळख करून दिली। शब्दप्रभू मित्र हो, तुम्ही लिहिता, आम्ही तुमचं पुस्तक कार्यक्रमात घेतो आणि तुमच्या पुस्तकाला गल्लोगल्ली पोचवण्याचा, वाचकांपर्यंत पोचवण्याचा, रसिक श्रोत्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो। अर्थात आज आपण अशा एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत जे पुस्तक अनुवादित केलं आहे शब्दप्रभू सुलभा खानोलकर यांनी। पुस्तकाचं म्हणजे साहित्यकृतीचं नाव आहे ज्योतिर्मयी बुद्धी तुझी, अर्थात श्रीनिवास रामानुजन या गणित तज्ञाची सार्थ, समर्थ, सशक्त, योग्य, सुयोग्य अशी ओळख शब्दप्रभू अनुवादित ग्रंथातून सुलभा खानोलकर करून देत आहेत। मुखपृष्ठ अत्यंत अप्रतिम आहे, म्हणजे पेन्सिल, पट्टी, पेन, गणिताची सूत्र आणि तेजपुंज असे श्रीनिवास रामानुजन मुखपृष्ठावर, हे गुरु आणि मलपृष्ठावर त्यांच्या शिष्या शब्दप्रभू सुलभा खानोलकर। मुखपृष्ठ ते मलपृष्ठ हा प्रवास अंतरंगातून जातो आणि अंतरंगामध्ये पहिल्याच पानावर प्रियदर्शी पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं पहिलंच पान पुन्हा तेजपुंज श्रीनिवास रामानुजन यांचं, अर्पण पत्रिका प्रतिम कैलासवासी श्रीनिवास रामानुजन यांचे द मॅन हू न्यू इन्फिनिटी या पुस्तकाचा मराठी भावानुवाद मी गुरु शिष्य नात्याने केलेला आहे। हे पुस्तक माझे गुरु रामानुज यांना अर्पण करत आहे शब्दप्रभू सुलभा खानोलकर। माझे आजी आजोबा कैलासवासी सौ आनंदीबाई शांताराम खानोलकर आजी, कैलासवासी श्री शांताराम महादेव खानोलकर आजोबा। आणि मुखपृष्ठ जे चितारलं आहे ते चैतन्य आर्ट्स दादर, अक्षरजुळणी पण चैतन्य आर्ट्स दादर, 400 रुपये किंमत आहे। प्रकाशक आहेत आयु, शब्दप्रभू विलास पवार आणि सर्व अधिकार सर्व हक्क हे शब्दप्रभू सुलभा खानोलकर यांच्याकडे स्वाधीन करण्यात आलेले आहेत। मला या गोष्टीत, मला या पुस्तकातली अत्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे झंकार मनातील, मनोगताचं नाव प्रस्तावना असं न देता किंवा मनोगताचं नाव मनोगत असं न देता झंकार मनातील असं दिलेलं आहे। अभिप्राय म्हणून प्रस्तावना छापलेली आहे आणि झंकार मनातीलमध्ये इतकं सुंदर गोष्ट आहे बघा, त्या असं लिहितात शब्दप्रभू सुलभा असं लिहितात, अनंतता जाणिली कुणी तर श्री रामानुज यानेच। सुंदर तलम वस्त्राचं एक एक पदर उलगडून दाखवावा त्याप्रमाणे श्री रामानुज यांचं समग्र जीवन कहाणी उलगडून दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न सदर अनुवादित पुस्तकात केला आहे। रामानुजांचा उल्लेख एकवचनी रूपात केला गेला आहे, त्या एकवचनी रूपातूनच त्याचा वेगळा आपलेपणा, जिव्हाळा, विशेषत्वाने भावतो असा माझा विश्वास आहे। खरंच अनुवादित पुस्तक भावानुवाद महत्त्वाचा असतो आणि या पुस्तकात पुस्तक शब्दशः माझ्या हातात आमचे आदरणीय व आणि नजीकचे नातेवाईक डॉक्टर रमेश नारायण सावंत यांनी दिले, त्याबद्दल त्यांचेही तुम्ही आभार मानलेले आहेत। याचबरोबर बाल्टामोर यांनी त्या ठिकाणी रामानुजांबद्दल काय लिहिलं आहे, काय म्हटलं आहे ते त्या ठिकाणी पहिली घटनेमध्ये तुम्ही सहज व्यक्त झालेला आहात, सहज सांगून टाकलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे। म्हणजे इथून त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी या पद्धतीने ते व्यक्त होतात, ती गोष्ट बघण्यासारखी, ऐकण्यासारखी, वाचण्यासारखी आणि नक्कीच श्रवणीय असं आर जे जगदीशला वाटतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही सहज काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, सहज गोष्टी मांडलेल्या आहेत, अभिप्रायसुद्धा इतका छान आहे. श्री रामानुजन श्रीनिवास केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाला ललामभूत ठरलेला रामानुजन यशस्वी होण्याची चिन्हे दाखविणारा असा आश्वासक विद्यार्थी होता, ज्याने विद्यालयात शैक्षणिक पारितोषिके पटकावली होती. अवघ्या 16व्या वर्षाच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या वाचण्यात अ सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर अँड ॲप्लाइड मॅथमॅटिक्स हे पुस्तक आले आणि तेच त्याची निर्णय क्षमता वृद्धिंगत करण्यास कारणीभूत ठरले. सदर पुस्तक म्हणजे सहजता आणि साधेपणा यांचा सहज सुंदर विलाप आहे. किती सुंदर गोष्ट तुम्ही मांडलेत बघा, किती सुंदर गोष्ट सांगितलेत. शब्दप्रभू डॉक्टर रमेश नारायण सावंत आपण दिलेला अभिप्राय हा पूर्ण पुस्तक त्या ठिकाणी समजावून सांगणार आहे आणि प्रत्यक्षात मला त्या ठिकाणी तुम्हाला ऐकण्याचा योग आला, कारण तुम्ही त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये होतात आणि आर जे जगदीशलाही या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थान भूषवण्याचा सन्मान प्राप्त झाला होता. एक

अधिक संख्येने आहेत, पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी ही पासून त्या ठिकाणी. आणि शब्दप्रभू सुलभा यांची एक गोष्ट मला आवडली, त्या स्पष्ट असं म्हणतात, जिथे मराठी भाषांतर करणं अनुवाद करणं शक्य नव्हतं तिथे मी जशा तसे इंग्रजी उद्गार किंवा जसे तसे मी इंग्रजी गोष्टी घेतल्यात. हार्डी यांनी त्या ठिकाणी त्यांना केलेली मदत, त्यानंतर त्या ठिकाणी त्यांची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या विद्यापीठातली छायाचित्र, प्रत्येक प्रकरणामध्ये प्रत्येक प्रकरणातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळत जातात, प्रत्येक प्रकरणातून आपण समजून घेऊ शकतो की शब्दप्रभू सुलभा खानोलकर यांनी ज्योतिर्मय बुद्धी तुझी याच्यातून काय आणि कोणत्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केल्यात. मला वाटतं हे पुस्तक नाही आहे तर हा एक प्रकारचा त्यांचा प्रबंध आहे, हा त्यांचा एक प्रकारचा शोधनिबंध आहे. म्हणजे अनेक कविता त्यांनी लिहिल्या असल्या, शब्दप्रभू सुलभा या इंग्रजीतून शिकल्या असल्या, इंग्रजीतून त्या ठिकाणी त्यांनी शिकवलं असलं, इकॉनॉमिक्सचा त्यांचा स्पेशल विषय असला, तरी रामानुजनांबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे. आणि त्यांचं रामानुज, गणित आणि परमेश्वर, त्या असं म्हणतात बघा, दोन माणसांमधील अंतराचे उत्तम उदाहरण म्हणजे हार्डींनी रामानुजची धर्मश्रद्धा नाकारणे. धर्मश्रद्धा याचा अर्थ केम्ब्रिज बुद्धिवंतांना मान्य असलेला नेहमीचा नास्तिकपणा, अज्ञेयवाद, अश्रद्धा या सर्व भावभावनांपासून भिन्नत्व, अथवा खरोखर रामानुजांचे मन पूर्वेकडील प्रभावाने भारावले आहे की नाही ते पाहणे. ई ती बेल असा यांनी असा शेरा दिला, रामानुजांनी नियमांचे उल्लंघन केले ज्या नियमांच्या सहाय्याने गणिती त्यांचे मूल्यमापन करीत असत. जेव्हा खरोखर महान औपचारिकता जाणणारा हिंदुत्ववादी रामानुजांचे अनपेक्षितरित्या आगमन झाले त्यावेळी पटाईत विश्लेषकांनी त्याचे स्वर्गीय वरदान म्हणून स्वागत केले. मला वाटतं आपण प्रत्येकानेच, म्हणजे या पुस्तकाचं शीर्षकच अप्रतिम आहे. खरं म्हणजे रामानुजन असं देता आलं असतं, पण ज्योतिर्मयी बुद्धी तुझी असं शीर्षक देऊन आपल्याला शीर्षकाकडे वळवण्याचा प्रयत्न हा शब्दप्रभू सुलभा खानोलकर यांनी केला आहे. सुलभा खानोलकर, शब्दप्रभू तुम्हाला तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच कमीच आहे. मला वाटतं वारंवार या पुस्तकाकडे आपण वळलं पाहिजे आणि प्रत्येकाने पुस्तक स्वतः विकत घेऊन वाचलं पाहिजे. आता इतकाच आपल्याकडे वेळ नाही आहे पूर्ण पुस्तक उलगडून दाखवण्यापुरता, म्हणून आपण पुढच्या शब्दकृतीकडे साहित्यकृतीकडे वळतो आहे. शब्दप्रभू सौ मंगला तुकाराम शेळके बोराडे यांचं पळस. पळस मुखपृष्ठ इतकं देखणं आहे, म्हणजे मागचं त्या ठिकाणी अवकाश, मागचं ते मागचा तो रंग, मग मातीचा रंग, दूर त्या ठिकाणी असलेली झाडं आणि मध्ये एकटाच उभा असलेला फुललेला पूर्ण पळस. ज्या पळसाचं शीर्षक आहे ते अप्रतिम आहे. मुखपृष्ठानंतर मलपृष्ठाकडे आपण वळलो की शब्दप्रभू सौ मंगला तुकाराम शेळके बोराडे यांचा थोडक्यात परिचय. एम ए डी एड सेवानिवृत्त शिक्षिका, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्या पुरस्कारांचा उल्लेख. आणि मग आपण जातो ते या शब्दप्रभू मंगल यांच्या पुस्तकाला दिलेल्या सुरुवातीच्या ओळींकडे, सुरुवातीच्या गोष्टींकडे. माझा कविता संग्रह माझे वडील श्री गोरख रामराव बोराडे यांना अर्पण असं शब्दप्रभू मंगल म्हणतात. त्याचबरोबर हा कविता संग्रह जो आहे, हा कविता संग्रह याचे सर्व अधिकार हे सुरक्षित आहेत शब्दप्रभू मंगल तुकाराम शेळके बोराडे यांच्याकडे. KSI पब्लिकेशनच्या शब्दप्रभू विलास भोपाल पाटील यांनी प्रकाशक म्हणून भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे याला ISBN क्रमांक आहे. प्रथम आवृत्ती 17 मे 2026 आहे. अक्षरजुळणी मुखपृष्ठ अतिशय आखीव रेखीव जे केले ते वेदविश्व ग्राफिक्सने केले आणि भारती मुद्रणालयाने याचं मुद्रण केलेलं आहे. किंमत फक्त 200 रुपये आहे. याची प्रस्तावना तर अप्रतिम आहे. अप्रतिम म्हणजे अप्रतिम जी शब्दप्रभू डॉक्टर मधुकर बाबूराव हुजरे, मला वाटतं अण्णाव जरी हुजरे असलं तरी शब्द कुठेही हुजरे होणार नाहीत, नतमस्तक होणार नाहीत याची काळजी प्रस्तावनेने त्यांनी घेतली आहे. अगदी सुरुवातीलाच त्यांनी म्हटलंय बघा, भाषेचे सौंदर्य वाढले आहे पण काही ठिकाणी यमकांची जुळवाजुळव करताना शब्दांची जबरदस्तीही केलेली आहे. इतकं सुरुवातीलाच लिहिणं, खेळ भावनांचा मध्ये चांगला विचार कमी पण वेगवेगळ्या विचारांची गर्दी असं म्हणणं आणि मग पुढे शब्दप्रभू मधुकर असं म्हणतात, प्रेमाची प्रेमळ भाषा, मोगरा फुले ही बोलायला लागतात,
आणि स्त्रियांच्या केसांना

काव्यसंग्रह बाळगला जातो. आम्ही स्त्रियांच्या सतत सान्निध्यात राहतो. पळस काव्यसंग्रहात कुठेच नाटकीपणा आढळून आलेला नाही. किती सुंदर ना, म्हणजे प्रत्येक पळस असे एक फूल आवडते मला, लांबूनच पाहतात सगळे त्याला, गजबजाटापासून दूर, नको हुर हुर एकटाच राजा, नको कोणी फितूर. किती सुंदर, धकाधकीच्या वातावरणातून एकल्यालाच दूर कुठे लांब डोंगरावर तो उभा आहे. या अशा अनेक कविता सामाजिक जाणीवातून, येथून कौटुंबिक अनुभवातून, मानसिक खिन्नता निराशेमधून, सांस्कृतिक संस्कारातून प्रस्तुत झालेल्या आहेत. किती सुंदर अशी प्रस्तावना आपण दिलीत शब्दप्रभू डॉक्टर मधुकर, खूप खूप धन्य झालो. शब्दप्रभू श्री अशोक महादेव मोहिते यांनी अभिप्राय दिला आहे. अभिप्रायामध्ये ते म्हणतात, आमच्या लाडक्या कवयित्री सौ मंगलताई शेळके यांचा काव्यसंग्रह पळस हा खूप छान काव्यसंग्रह असून याचे अवलोकन करण्याची संधी मला मिळाली असून मी कवितांचे वाचन केले असता खरंच मी मंत्रमुग्ध झालो आहे. त्यांच्या लेखनशैलीतील माझ्या मनास भावलेल्या कवितांचा मी उल्लेख इथे करतो. बंधन, वाळा, औक्षण, गणेशवंदना, वसंत पुल्ला, संत तुकाराम इत्यादी. आणि प्रत्येक कवितेमधून मला काहीतरी वेगळं सापडलं असंही त्या ठिकाणी ते खास म्हणतात. त्यांच्या काही निवडक कविता ज्या माझ्या मनास खास भावल्या त्यातील त्यातून कवयित्री पुढील संदेश देतात. कविता पळसामधून बोलते, फुलला पळस किती सुंदर, मनाला मोहवितो वारंवार. शब्दप्रभू अशोक धन्यवाद, खूप छान पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी आपलं म्हणून आपला अभिप्राय व्यक्त केला. शब्दप्रभू सौ मंगल तुकाराम शेळके बोराडे आपल्या पुस्तकाचं सार श्रेय देताना ते म्हणतात, अचानक एके दिवशी माझ्या शिक्षिका ज्यांनी मला पहिले ते चौथी शिकवले त्या सौ सत्यमामा जाधवल यांना भेटण्याचा योग आला आणि त्यांनी मला खूप छान भाषण करायची, साता सध्या संसार नोकरी व्यतिरिक्त काय करतेस असे विचारले. लेखन चालू आहे का हा प्रश्न विचारला. मी भानावर आले. त्यांनाही मी सांगितले की इथून पुढे चालू करेन, परंतु त्या एवढ्यावर थांबल्या नाहीत. त्यांनी श्री मधुकर कुजरे यांना फोन करून कल्पना दिली. त्यांच्या सांगण्यावरून श्री मधुकर कुजरे प्रत्यक्ष भेटायला आले. त्यांनी माझ्या काही कविता वाचल्या, म्हणाले, मॅडम तुम्ही लिखाण चालू ठेवा, छान लिहित आहे. वा शब्दप्रभू मंगल खूपच छान. एकूण कविता या पुस्तकामध्ये काव्यसंग्रहामध्ये 87 आहेत आणि प्रत्येक कविता जबरदस्त आहे असं मी म्हटलं. पळस ही कविता मी तुम्हाला वाचूनही दाखवली. पाऊल खुणा आणि या काव्यसंग्रहाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, पारंपरिक काव्यप्रकार हाताळण्याच्या ऐवजी कुठे मुक्त छंद, कुठे पारंपरिक, अशा प्रकारे त्या ठिकाणी काव्यसंग्रह काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता आहे. उदाहरणार्थ बंधन बघा, बंधन नयनाचे, बंधन शब्दाचे, बंधन आदराचे, बंधन प्रीतीचे, बंधन नीतीचे, बंधन कृतीचे, बंधन कर्तव्याचे, बंधन वयाचे, बंधन जबाबदारीचे, बंधन निसर्गाचे, बंधनानेच बांधले जीवन, त्यानेच केले ते केले सुंदर. किती सुंदर कविता आहे. केवळ तूच रे सारखी कविता, तूच माझ्या जीवनाचे सार, तुझ्यावरच माझ्या जीवनाचा भार, तूच माझ्या जीवनाचा आधार, केवळ तूच रे विठ्ठला. सुंदर, साधी, सोपी, अलंकृत अशी भाषा वापरून शब्दप्रभू मंगल तुम्ही कविता लिहिल्यात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कुठे जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: पुस्तक प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। ऐकत आहात आपल्या सभोवतरी असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम पाने चालता चालता। पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे। शब्दप्रभू मित्रांनो आणि पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 12 जुलै 2026 पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला, सर्वत्र ओला दुष्काळ पडला, नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या आणि महापुराची स्थिती सर्वत्रच निर्माण झाली। अशा वेळेला आपण पुस्तक वाचतो आणि पुस्तकांना आपले मित्र बनवतो, कारण घरात बसून केवळ मोबाईल आणि टी व्ही बघण्यापेक्षा पुस्तक वाचणं नक्की चांगलं, कारण पुस्तक वाचण्यामुळे आपल्याला विविध विषयांवरचं ज्ञान मिळतं। जसं शब्दप्रभू सुलभा खानोलकर यांच्या ज्योतिर्मयी बुद्धी तुझी या पुस्तकाने मला श्रीनिवास रामानुजन यांच्या आयुष्यातील उलथापालथ, यांच्या आयुष्यातील घडामोडी, जन्मापासून ते त्यांच्या जीवघेण्या मृत्यूपर्यंतच्या, म्हणजे असाध्य रोग झाल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी चाललेली ससे होलपट, इथपर्यंत मला सगळ्या गोष्टी कळल्या। शब्दप्रभू सुलभा यांनी सुलभ पद्धतीने, शब्दप्रभू सुलभा यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने, सोप्या शब्दात श्रीनिवास रामानुजन या गणित तज्ज्ञाचं चारित्र्य आणि चरित्र दोन्ही गोष्टी अप्रतिम रेखाटल्या। शब्दप्रभू मंगल तुकाराम शेळके ज्यांचं पुस्तक आपण नुकतंच घेतलं पळस, त्या काव्यसंग्रहातील कविता सुद्धा सहज सोप्या शब्दात आपल्याला सांगून जातात निसर्ग किती महत्त्वाचा आहे। पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो, आरजे जगदीश आता वळतोय पुढच्या कलाकृतीकडे, ज्या कलाकृतीचं, ज्या साहित्य कृतीचं नाव आहे शब्दप्रभू दीपाली विवेक घाडगे यांचं काजळ तीट। मुखपृष्ठ बहारदार आहे, रुबाबदार आहे, आकर्षक आहे। काजळ आणि तीट या दोन्ही गोष्टी मुखपृष्ठावर दिसतात। सुंदरसा चेहरा रेखाटलेला आहे आणि स्त्री काय म्हणते, काय विचार करते असा त्या ठिकाणी आश्वासक सूर मुखपृष्ठातून आपल्याला दिसतो। मुखपृष्ठाकडून मनपृष्ठाकडे गेलं की या काजळ तीट साहित्य कृतीची पाठ राखण शब्दप्रभू ज्येष्ठ कवयित्री साहित्यिक माधवी कुंटे यांनी केले। त्या लिहितात, सुंदर कविता वाचायला मिळणं हा आनंद योग असतो। काजळ तीट हा कविता संग्रह असाच आनंद देऊन जातो। माणसाच्या भावना संवेदनावर भर असणं, निसर्ग परिसर नातेसंबंध सार अंतरात मुरवून ते आविष्कृत करणं, आशय संपन्नता मर्म स्पर्शित्व आणि थेट अंतःस्पर्श करणारी जीवनाभिमुख संकल्पना, अशी कवितेची जीवघेणी मागणी असते। कवयित्री दीपाली घाडगे यांच्या या पहिल्याच कविता संग्रहातील कविता या कसोट्यांना पूर्ण उतरतात, त्या वाचता वाचता रसिकांच्या मनात भिनत जातात। एका कवितेत कवयित्री म्हणते, खरं सांगते वेदनांनो, तुमचे मनापासून आभार मानते मी, तुम्हामुळेच आनंदाचे खरे सार जाणते मी। या ओळी बुद्धाच्या तत्वज्ञानाला स्पर्श करून जातात। शब्दप्रभू माधवी कुंटे आपण केलेली पाठराखण अप्रतिम आहे। हे पुस्तक, हा काव्यसंग्रह, हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे। प्रथम आवृत्ती 20 ऑक्टोबर 2025, ISBN क्रमांक यायला लाभलेला आहे आणि शब्दप्रभू दीपाली घाडगे तसंच याचे प्रकाशक आहेत KE KA समूह प्रकाशन। सगळे अधिकार कॉपीराइट्स अर्थातच KA समूहाकडे सुरक्षित आहेत। याचं मुखपृष्ठ सुंदर आहे, आखीव रेखीव आहे, छान आहे आणि ज्यांच्यामुळे कविता पुन्हा आयुष्यात आली त्या आयुष्यभरच्या सोबत्यास भेट असं सुरुवातीलाच म्हटलंय। याची प्रस्तावना अप्रतिम आहे, म्हणजे शब्दातीत अशी प्रस्तावना शब्दप्रभू रवींद्र यशवंतराव देशमुख मुंबई यांनी दिले। ते लिहितात, कवयित्री दीपाली विवेक घाडगे यांचा पहिला कविता संग्रह काजळ तीट। मला तर सारखं वाटतं तीट आणि काजळ या दोन्ही गोष्टींचं बेमालूम मिश्रण या काव्यसंग्रहाच्या शीर्षकामध्ये आहे। या हा कवितेच्या नभांगणात तेजोमय तारांकित होत आहे. कविता हा कवयित्रीच्या अंतर्मनाचा अमीट असा कवडसा आहे जो वेगळ्या परिभाषेतून वेगवेगळ्या आशयातून अर्थातच कवितेच्या प्रत्येक ओळीतून वाचकाच्या अनुभूतीस येणार आहे. जगताना हरेक वळणावर सुखदुःख आणि वेदनांचा अतिशय सूक्ष्म मागोवा घेत कवयित्री उमलत्या कळीप्रमाणे आपल्या कवितेमधून व्यक्त होत म्हणते, मी शोध घ्याया अस्तित्वाचा निघाले खरी, मी शोध घ्याया अस्तित्वाचा निघाले खरी, वाटेत पड कर्तव्यांची लागली धरी. किती सुंदर शब्दप्रभू तुम्ही जी शब्दप्रभू रवींद्र तुम्ही जी प्रस्तावना दिली ती प्रस्तावना वाचल्यानंतर असं वाटतं की संपूर्ण काव्यसंग्रह कळला. कुठल्याही कवितेत पाल्ला न माजवता सरळ सटीक मोजकेच पण तितकेच वाचकाच्या भाविश्वात भव्यता निर्माण करणारे अचूक शब्द लिहिण्यात कवयित्री पूर्णपणे यशस्वी झाले आहे. स्वप्रचितीस आलेले हे सारे चढ उतार आणि जाणीवा यावरही वेचक शब्दातून कवयित्री काय म्हणते बघा. निरोप अखेरचा घेताना पाटी प्रत्येकाची होते कोरी, हाती उरते केवळ तेव्हा जगलेल्या दिनांची शिदोरी. शब्दप्रभू रवींद्र खरंच खूप सुंदर. वाऱ्याच्या अलवारशा झुळकेने प्राजक्तचे फूल गळून जाते, अगदी तसाच काव्यती कविता संग्रह कवयित्री शब्दप्रभू दीपाली विवेक घाडगे यांच्या लेखणीतून अनिवार्यपणे लिहून आपल्या ओंजळीत निखाळला आहे. अशा सुंदर कविता संग्रहाची प्रस्तावना लिहिण्याचा दूरदर्शनकर योग मला लाभला याचा आनंद काल त्रयातीत अभंग असेल. काजळती त्या कविता संग्रह काव्य रसिकांच्या नक्की पसंतीस पडेल या तीळ मात्र शंका नाही. शब्दप्रभू रवींद्र अप्रतिम अशी प्रस्तावना दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतं मूल्य केवळ 210 रुपये असलेला कविता संग्रह तुम्ही सगळ्यांनी वाचून विकत घेऊन वाचायला हवा नक्कीच. शब्दप्रभू दीपाली विवेक घाडगे यांनी मनोगतात म्हटलंय, माझा पहिलाच कविता संग्रह आपल्या पुढे ठेवताना होणारा आनंद शब्दातीत आहे. यातील कविता या त्या प्रत्येक क्षणी माझ्या मानसिक वैचारिक भावनिक अवस्थेचे शब्दरूप आहेत. खरं तर कविता माझ्यात कधी आणि कशी जन्मली ते मला सुद्धा सांगता येणार नाही. कविता लिहिण्याचा छंद लहानपणापासून होता पण याला कविता म्हणता येईल का, येईल की नाही हा प्रश्नच आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मात्र कवितेची गोडी लागली आणि मी कविता लिहित राहिले. काजळतीत ही या सोबतीची पहिली पायरी हे सृजन आपल्या सर्वांसमोर ठेवताना मला मनस्वी आनंद होत आहे. तुझी आई आणि तुझा अण्णा असं म्हणून आई आणि बाबांनी शब्दप्रभू दीपाली यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत. एकूण कविता 70 आहेत. मला वाटतं शब्दांचं हे 70 आहे. काजळतीत वेदनांना आज मी सांगितले ठणकावून, वेदनांना आज मी सांगितले ठणकावून, येतच आहात तर या पण हो जरा जपून, कारण जगण्याची दिशा माझी बदलली आहे आता, सुखदुःखाची भिन्नता संपली आहे आता, येणंही तुमचा आता तेवढंच स्वीकार आहे, भाग्यरेषांना माझ्या आता नसणार नकार आहे. वा शब्दप्रभू दीपाली अप्रतिम. आता ही कविता पहा, चला पाहू अंबरास, हातात दे जरासा हात राहू नको सुदास, धरणी कवित घेताना चल पाहू अंबरास, ही केशराची उधळ गगनात कशी झाली, लाजली आरक्त धराई चढली संध्येला लाली, त्यांच्या प्रीतीचा रंग कसा चढला चराचरास, धरणी कवित घेताना चल पाहू अंबरास. वा खरं म्हणजे शब्दप्रभू दीपाली मला सगळ्याच कविता वाचून दाखवायच्या वाटतात. अगदी बाई पण असेल, किमया असेल, रीती ओंजळ असेल, सारे माझ्या घरट्यात असेल, प्रीत भरली असेल, काम मन हे झुरते असेल, पण वेळेचा अभाव आहे म्हणून मी इथे थांबतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच तुमचा काव्यसंग्रह जनमान्य होईल, सगळ्यांना आई वाचावा असा वाटेल अशी आपण खात्री बाळगूया. पुढच्या शब्दकृतीकडे वळूया, साहित्यकृतीकडे वळूया. जनमनाचा हुंकार शब्दप्रभू विजयकुमार काशीनाथ सोनावणे. मला पहिलं मुखपृष्ठाची ओळ वाचावीशी वाटते. मनातल्या भावनांचा आवाज शब्दांच्या रूपाने जनमनाचा हुंकार. एल्गार आहे, क्रांतीचं प्रतीक आहे, मूठ आवळलेली आहे, सूर्य उदय झालेला आहे अस्त नाही मला वाटत. हा उदय आहे खरं म्हणजे, कारण उदय सगळ्यांचा आहे, क्रांतीचा आहे आणि त्यातून त्या ठिकाणी तो एल्गार आहे. एकीकडे त्या ठिकाणी मुखपृष्ठावर, एक ओंकारही आहे तो समोर दिसतो. मलपृष्ठ जबरदस्त आहे आणि मलपृष्ठामध्ये त्या ठिकाणी दोन दोन गोष्टी मला दिसतात. मलपृष्ठ जनमनाचा हुंकार काव्यसंग्रह, जनमनाचा हुंकार हा केवळ कविता संग्रह नाही तर समाज मनातील वेदना, संघर्ष, प्रेम, नाती, संस्कार, ग्रामीण वास्तव, मानवी भावनांचा प्रामाणिक आवाज आहे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता सामान्य माणसाच्या जगण्याला स्पर्श करते. समाजातील बदलते वास्तव, शेतकऱ्यांचे शेतकन्यांचे जीवन, वृद्धांचे दुःख, स्त्री शक्ती, निसर्ग प्रेम सगळं यामुळे आहे. त्यामुळे वाचकाला स्वतःचेच प्रतिबिंब या कवितेतून दिसेल. पुढे त्या ठिकाणी असं म्हटलंय, कवी शब्दप्रभू श्री विजयकुमार काशीनाथ सोनावणे यांनी समाजकार्य, आरोग्यसेवा, प्रत्यक्ष जीवनातील अनुभवातून कविता शब्दबद्ध केलेल्या आहेत. जनमनाचा हुंकार हा त्यांचा भावविश्व उलगडणारा महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह आहे. याची हा काव्यसंग्रह वारकरी प्रकाशन मुंबई याने प्रकाशित केला आहे. कांचन गवळी त्याच्या प्रकाशिका आहेत. मुद्रक, मांडणी, सजावट शब्दप्रभू राहुल मुंडे यांची आहे. प्रथम आवृत्ती 7 जून 2026. सर्व अधिकार शब्दप्रभू विजयकुमार लक्ष्मण उर्फ काशीनाथ सोनावणे यांच्याकडे स्वाधीन करण्यात आलेले आहेत. मूल्य केवळ 160 रुपये आहे. पृष्ठसंख्या 80 आहे. आणि अर्पण केलं आहे हे हा काव्यसंग्रह ज्यांच्या कष्टांच्या सावलीत माझे आयुष्य फुलले, ज्यांच्या संस्कारांनी लेखणीला शब्द मिळाले, माझे आई वडील कैलासवासी काशीनाथ उर्फ लक्ष्मण अप्पाराव सोनावणे आणि कैलासवासी चंद्रभागा काशीनाथ सोनावणे यांना सादर समर्पित. या पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण शब्दप्रभू दत्तात्रय गणपतराव इंगळे आलूरकर यांची माझी ओळख या कार्यक्रमामुळे झाली. आणि त्यांचं पुस्तक म्हणजेच त्यांचं मनामनातील अभंग हा अभंग संग्रह यापूर्वी मला घेण्याचा योग आला आणि त्याचा उल्लेख करण्याचा योग आला आणि याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सुंदर प्रस्तावना आहे. ते असं म्हणतात शब्दप्रभू दत्तात्रय असं म्हणतात, जनमनाचा हुंकार मराठी साहित्यविषयात जीवनाच्या विविध रंगांना शब्दरूप देणारे अनेक कवी झाले, परंतु समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना, माणसाच्या भावविश्वाला आणि संस्कारांच्या परंपरेला आपल्या साध्या, सरळ आणि लोकभाषेतील कवितातून अभिव्यक्त करणारे कवी विशेष ठरतात. असे संवेदनशील कवी म्हणजे विजयकुमार सोनावणे. आरोग्यसेवेसारख्या अत्यंत जबाबदारीच्या क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करताना त्यांनी माणसांच्या वेदना जवळून पाहिल्या. समाजातील दुःख, संघर्ष, राजकारण, धर्म, निसर्ग, प्रेम, नातेसंबंध, माणुसकी अनेक यांच्या अनेक पैलू त्यांच्या मनात साठत गेले. त्या अनुभवाला त्यांनी कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त केले आणि त्यातूनच जनमनाचा हुंकार हा काव्यसंग्रह जन्माला आला. सगळ्या कवितांचं वर्णन त्यांनी केलंय. वास्तवाचे जिवंत चित्र ते म्हणतात प्रकाशित करतात. चित्र दिसते हा केवळ काव्यसंग्रह नाही तर कवितेचा संच नाही, तो सामान्य माणसांच्या मनातील भावनांचा आवाज आहे. आणि या प्रस्तावनेचं विशेष आहे, सगळ्या कवितांचा आशय शब्दप्रभू दत्तात्रय यांनी त्याच्या पुढे मांडला आहे. प्रस्तावना वाचा आणि पुढे चला असा काहीसा विचार त्यांचा असावा असं मला वाटतं. 62 कविता आहेत आणि शब्दप्रभू विजयकुमार सोनावणे कवी लेखक सोलापूर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणतात, तसं सांगायचं म्हणलं की आपला आनंद आपण सर्वांपर्यंत पोहोचवलाच पाहिजे. आपल्याबरोबर आपल्या सर्व मित्रांना सुद्धा आपल्या आनंदाचा म्हणजे कवितेचा आनंद घेता आला पाहिजे असे विचार माझ्या मनात अनेक वेळा येत असायचे. या विचाराने मी छोट्या मोठ्या कविता करत असत. तसेच मला समाजकार्याची पण आवड होती आहे. मी 22-23 वर्षाचा असल्यापासून समाजकार्य करत आलो. 1977 आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण हे एक महान व्यक्ती जेलमध्ये होते. त्यांनी जेलमध्ये असताना छात्र युवा संघर्ष वाहिनी ही संघटना काढली होती. या संघटनेचा उद्देश असा होता की तळागाळातील गोरगरीब त्रास सोडवण्यासाठी झटणे रस्ते रेणं ही क्रांतिकारक संघटना होती. या संघटनेत 2 वर्ष काम केलं. शब्दप्रभू सुप्रिया जाधव अर्थात संपादिका दैनिक साहित्य तेज, प्रकाशिका साहित्य सेवा प्रकाशन यांनी सुंदर शुभेच्छा दिल्या. त्या म्हणतात, जनमनाचा हुंकार काव्यसंग्रह अनेकांच्या मनात विचारांची नवी ज्योत पेटवो, समाज जागृतीचा संदेश घराघरात पोहोचवो आणि साहित्य विषयात आपली वेगळी ओळख निर्माण करो. हीच सदिच्छा शब्दप्रभू पद्मकवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली आपल्या शुभेच्छामध्ये लिहितात. शब्दप्रभू श्री विजयकुमार सोनावणे यांचे नुकतेच माहूरगडची रेणुका देवी भक्तिमय पुस्तक प्रकाशित झाले. जनमनाचा हुंकार याची रचना केली. हा काव्यसंग्रह त्यांना खूप खूप शुभेच्छा. 62 कविता आहेत. याच्यामध्ये आई कविता दोनदा आले पण ती कविता सारखीच नाही आहे. ती कविता दोन्ही कवितांमधला आशय, दोन्ही कवितांमधला विषय हा वेगळा. आणि खरं म्हणजे आईवर कितीही द्यावं आणि कोणीही द्यावं अशी आई असते, आणि याच्यामध्ये ही आई तशीच दिसते. मला वाटतं ती कविता आई, आई तुझ्या आठवणी येतेस वेळोवेळी मज, तुझ्याच आठवणीने कायम कळत नाही मज, माझीच मुलं बायको देती वेळे पण मज, आई तुझ्या आठवणी कसं सोडू सांगा. या कविता प्रत्येक कविता वाचावी आणि प्रत्येक कविता संग्रह ठेवावी अशी आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनीच जनमनाचा हुंकार शब्द प्रभू विजयकुमार काशीनाथ सोनावणे यांचं पुस्तक, यांचं काव्यसंग्रह विकत घेऊन वाचावा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा द्याव्यात. प्रत्येक कविता घेण्यासारखी आहे, ऐकण्यासारखी आहे, वाचण्यासारखी आहे, संग्रह ठेवण्यासारखी आहे. शब्दप्रभू मित्रांनो आणि काव्यप्रेमी रसिक श्रोते हो, पुस्तकप्रेमी रसिक श्रोते, आरजी जगदीश इथे थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या वेळेला आणखीन चार पुस्तकं घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा, आनंद लुटा, ऐकत राहा पुणेरी आवाज.